0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 16 भाद्रपद 1948 अर्थात 7 सप्टेंबर 2026. मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ सकाळ श्रोतेहो. श्रोतेहो, आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 100.5 मेगाहर्ट्सवर. शुद्ध सकाळचे 6 वाजतात आणि आता काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत हा कार्यक्रम। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत भक्ती

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत होतं, ग दि माडगुळकरांचं, संगीतकार राम पाठक. आणि आता मिलिंद शिंदे यांच्या आवाजात कुंदन कुबले यांचं हे गीत आहे, संगीतकार प्रल्हाद शिंदे.

शुद्ध आपण ऐकत होतात संत कवीरांचा दोहा. गायक कलाकार आणि संगीतकार राजन आणि साजन मिश्रा.

श्रोते हो, हे गीत छोटा जवानी या चित्रपटातील आहे. महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा स्वर आहे. गदी माडगुळकरांचे शब्द आणि संगीतकार वसंत देसाई यांनी या गीताआधी आपण श्रोते हो माणिक वर्मा यांच्या आवाजात पारंपरिक रचना ऐकलीत. संगीत होतं बाल माटे यांचं आणि या गीतासोबतच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर. सकाळच्या ठीक 6:35 आणि 40 सेकंद झालेत. आता एका कार्यक्रमाची रूपरेषा, यानंतर लगेच 6:40 आणि विचार पुष्प. आज कवी बी रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन. लेखक आहे प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी. वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. त्यानंतर लगेच 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा. 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

चतुर्थ दिन विशेष आपण ऐकू शकाल. ठीक आहे, सहा वाजून 55 मिनिटांनी दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम. ठीक आहे, 7 वाजून 25 मिनिटांनी आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आकाशवाणी अमरावती केंद्राचा कार्यक्रम मिश्र संगीत आपण ऐकू शकाल 7 वाजून 40 मिनिटांनी. त्यानंतर 8 वाजून 40 मिनिटांनी रसिको आपण ऐकणार आहात हिंदी गझल. 10 वाजता विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हे सदर आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. आज

सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद विशाल हिरा यांच्याशी नितीन भट यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. भाग एक श्रोतो आज आम्ही प्रसारित करूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. दहाजून 30 मिनिटांनी गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोतो आपण ऐकू शकाल आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. सकाळी ठीक 11 वाजता नये तराने हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ अस्मिता वाहिनीवरून श्रोतो आम्ही सहक्षेपित करू.

रसिक हो, रात्री ठीक 7:30 आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।

हा मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोतो आपण ऐकू शकाल आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. सकाळी ठीक 11 वाजता नए तराने हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ अस्मिता वाहिनीवरून श्रोतो आम्ही सहक्षेपित करू.

रसिक हो, रात्र ठीक 7:30 आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आणि मराठी हिंदी इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समाचार आम्ही नियमित आणि निर्धारित वेळेत सहक्षेपित करू.

0: सकाळच्या ठीक 6:40 आणि 9 सेकंद झालेलेत. आता विचार पुष्प आणि त्यानंतर लगेचच आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.
1: बी रघुनाथ यांचं पूर्ण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी असं आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1913 रोजी मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील सातोना गावी झाला आणि मृत्यू 7 सप्टेंबर 1953 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं अकालीच निधन झाल्यानं ते हैदराबाद विवेकवर्धिनी शाळेत गेले आणि तिथं मॅट्रिक झाले. वाचन आणि लेखनाची आवड याच काळात लागली होती. मराठीतले नामवंत कवी आणि लेखक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांची पहिली कविता हैदराबादच्या राजहंस मासिकात फुलारी या टोपण नावानं प्रसिद्ध झाली. त्यांचं साहित्य वैभव किती हे पाहिलं तर त्यांच्या कविता आलाप आणि विलाप, पुन्हा नभाच्या लाल कडा या दोन कविता संग्रहात समाविष्ट झाल्या आहेत. साकी, फकीराची कांबळी, आकाश, काळी राधा, छागल हे कथासंग्रह असून हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली, आडगावचे चौधरी, जगाला कळले पाहिजे या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या तर आकलेचे प्रवासी हा स्फुट लेख संग्रह लिहिला. पुढं शिक्षणाची आबाळ झाली म्हणून 1932 ते परभणी इथं बांधकाम खात्यात कारकून म्हणून नोकरीला लागले. प्रखर वास्तवशीलता हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लिखाणाला मराठवाडी लेणं असं कौतुकानं म्हटलं जात असे. फुलारी या टोपण नावानं ते कविता लिहित होते. ते प्रतिभावंत कवी होते पण त्याहीपेक्षा कथाकार म्हणूनच प्रसिद्ध होते. ते स्वतःच कथाकार म्हणून स्वतःचा परिचय देत. उर्दूवर त्यांचं विशेष प्रेम होतं. कवितेपेक्षा त्यांच्या कथेत उर्दूचा बाज स्पष्ट दिसतो. साहित्यात त्या त्या प्रदेशाचं संस्कृतीचं चित्रण उमटतं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा बी रघुनाथ यांच्या कथा आणि कादंबरी लेखनाची आठवण येते. निजामशाहीतला मराठवाडा कसा होता हे पाहायचं तर बी रघुनाथांच्या साहित्याकडं लक्ष द्यावं लागेल. त्यातून ती प्रादेशिकता उलगडते. विशेषतः प्रदेशाप्रमाणे खास मराठवाड्याची भाषा

साहित्यात दिसते. निजामशाही राजवटीमुळं बी रघुनाथांच्या साहित्याकडं कुणी लक्ष दिलंही नाही, पण त्यांच्या साहित्यातली प्रखर वास्तवता लक्षणीय होती हे नाकारता येणार नाही. ज्या काळात नासी फडकेंनी कल्पना प्रचूर लिहिलं त्याच काळात बी रघुनाथ हे वास्तवानं भारले गेलेले लेखक होते, पण सकस साहित्यकृती निर्माण करूनही याची दखल घेतली गेली नाही. त्यांची जशी सामाजिक उपेक्षा झाली तशी साहित्यिक म्हणूनही झाली. एका कवितेत ते म्हणतात, देव देखणे भुललो पाहून वरवरचा परी शेंदूरतयांचा कसले स्तवन म्हणावे आज कुणाला गावे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. सभोवार जे घडतं त्याकडं बारीक लक्ष देऊन त्यांनी तेच साहित्यकृतीत मांडलं. कणखरपणा हा बी रघुनाथांच्या लेखणीचा स्थायी भाव होता. म्हणून वास्तवाला भिडणारा आणि नेमकेपणानं तेच मांडणारा हा कलावंत होता. बी रघुनाथ यांनी कवितेबाबतची काही संपादनही केलेली आहेत. यात प्रामुख्यानं अन्नदेवा, आज कुणाला गावे, कशाला मुखी तांबूल, घनगर्जे, उन्हात बसली नहात, चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, टिचकी, मी तुमच्यावर हसली रे, तुझवर लिहितो कविता साजणी, पडली बग झाकड, ज्वार, तेन तिने कधी ओळखले, मुद्रिका, पानझड, अशा आणखी काही संपादनांमधून संपादक म्हणून आपली छाप प्रकट केली. याशिवाय सांज आणि काळी राधा ही लघुकथांची दोन संपादनही बी रघुनाथांनी केली. त्यांची ही संपादनही त्या काळात चांगलीच गाजली. एखाद्या कवीला, लेखकाला सामाजिक आणि काळाचं भान कसं अचूक आणि बेधक असावं याचा परिपाठ त्यांनी घालून दिला.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली या विषयी आहार तज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते आहेत धीरज केदारी।
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण युवा व प्रौढ अवस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेतलं। तर आजच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेऊया। वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील चयापचनाचा वेग, शारीरिक हालचाल आणि शरीराची ऊर्जा आवश्यकता बदलत जाते। याच काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार आणि वाढते वजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो। मात्र योग्य आहार आणि नियमित जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा धोका कमी करण्यास आणि काही आजारांची

0: प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. सर्वप्रथम आपल्या ताटाकडे पाहूया. ताटातील मोठा भाग भाज्या आणि सलाडने, त्यानंतर योग्य प्रमाणात धान्य, भाकरी, पोळी आणि प्रथिनांचा स्रोत जसे डाळी, कडधान्य, पनीर, दही, अंडी किंवा योग्य मांसाहारी पदार्थ यांनी भरलेला असावा. मधुमेहाच्या बाबतीत केवळ साखर टाळणे पुरेसे नाही. एकूण आहाराचे प्रमाण, कर्बोदकाचे प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्ये, डाळी, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उच्च रक्तदाबासाठी मिठाचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे. पापड, लोणची, नमकीन, पॅकेट स्नॅक्स आणि अतिखारट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. हृदयाच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅट आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा. वजन वाढत असेल तर फक्त जेवण कमी करण्याऐवजी आहारातील गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा. गोड पेय, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ आणि अनावश्यक स्नॅक्स कमी करून नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आवश्यक आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यम वयात केलेले छोटे बदल भविष्यात मोठे आरोग्य फायदे देऊ शकतात. दररोज थोडे चालणे, योग्य वेळी जेवणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, याला आहाराची जोड मिळाली तर आरोग्य अधिक चांगले राखता येईल. लक्षात ठेवा, आहार हा आजारांवर उपचार करणाऱ्या औषधांचा पर्याय नाही, परंतु योग्य आहार हा आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच आजपासून आपल्या ताटात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा, कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज केलेली सुरुवात उद्याचा धोका कमी करू शकते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: शुद्ध परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे, त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्यातल्या पूर्वा जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: आतापर्यंत आपण बघितलं की ह्या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते, त्याची उत्तरही सापडत गेली असं तुम्ही सांगितलं. पण आता महत्वाचं म्हणजे की तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला इतकी आदिवासी आणि गावं आहेत, हे सगळं त्या ग्रामस्थांना आपलंसं करण्यातही तुमचा वेळ गेला असेल.
1: नक्कीच गेला.
0: हे सगळं तुम्ही केलं आणि म्हणूनच काम पुढे गेलंय हे आपण नक्कीच गृहीत धरतो आहोत. तर आता तुम्ही प्रत्यक्ष काय काम सुरू केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे.
1: आता जसं आपण मागच्या वेळी बोललो की जंगल व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्यात मूल्यवर्धनाच्या काही शक्यता आहेत का? जसं ताडोब्यामध्ये काही गावांमध्ये हिंडताना आमच्या असं लक्षात आलं की तिथे वाईल्ड फ्रुट्स, बेल, कवट हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग ग्रामस्थांशी बोलताना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, म्हटलं भरपूर म्हणजे किती? ते नाही, भरपूर आहे म्हटलं म्हणजे मोजलेलं नाही. म्हणजे तिथे एक प्रश्न समोर उभा ठरला,
0: पोटापुरतं भरपूर आहे
1: असंही असू शकेल. मग अनेक गावांमध्ये चर्चा करताना लक्ष असलं, नाही भरपूर आहे म्हणजे खरंच भरपूर आहे, आपल्याला कदाचित त्याचा डेटाही घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यात संशोधनाचा विषयही आहे आणि मूल्यवर्धनाचा विषयही आहे. मग हे जेव्हा समोर आलं तेव्हा उल्काची संकल्पना खरं तर सुचली आणि ती लिहिली गेली.

0: आपल्याकडनं असंच म्हणूया. आणि नाम फाउंडेशनला डायरेक्टली अप्रोच करता आलं आणि नानासाहेबांनी संकल्पना स्वतः ऐकून घेतली आणि एका त्यांच्या सहकार्याने, नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि लोकल एनजीओ पर्यावरण मित्र त्यांच्या अतिशय खंबीर अशा आधाराने या एका गावामध्ये आम्ही आज एक प्रकल्प सुविधा उभी केली.
1: स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय मला वाटतं की हे काम करणं कठीण,
0: हे शक्यच नाही. आणि स्थानिक असले तर, कारण हे त्यांच्यासाठी चाललेलं आहे. आपण बाहेरनं जाणारी माणसं असतो शेवटी प्रसादची, आणि अनेकदा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग वगैरे हा जो भाग असतो ना, तो आपल्यापेक्षा चांगला त्यांना येत असतो
1: निश्चितच.
0: हे कुठेतरी आपल्याला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची वेळ त्यांच्याकडनं शिकायचं असतं. आणि त्यांच्याकडे जे त्यांना वाटतं की हे ताई करू शकतील किंवा हे दुसऱ्या कोणाची तरी मदत इथे घ्यावी लागेल, ते आपल्यापर्यंत येतो. तिथे मदत जरूर करणं गरजेचं आहे. तर हा तो प्रकल्प झाला की प्रकल्प सुविधा याच्यासाठी उभी केली आहे मेनली की जंगलातली फळं आणि एक छोटा प्रक्रिया उद्योग तिथे असावा. आणि मग त्यामुळे भद्रावती तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये स्थानिक बचत गट निर्माण झाला, एक बायकांचा क्रांती ज्योती महिला बचत गट असा आता तो गट स्थापन झालाय. आणि वन आधारित जे जे काही आपल्याला शाश्वत पद्धतीने गोळा केलेलं जे काही असेल ते त्याचा प्रक्रिया उद्योग असं त्याचं स्वरूप आहे. हा पहिला प्रकल्प तिथे
1: काय काय बनवलं जातं तेवढं फक्त जरा थोडं
0: त्याची बनवण्याची प्रक्रिया आता या आत्ताच्या फ्रूट सीझन पासून सुरू होणार. पण आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या मी सध्या गुलदस्त्यात ठेवते. कारण डायबेटीस साठीच्या काही महत्वाचे प्रॉडक्ट की ज्याच्यात बेल आहे तुम्हाला सांगायला नको, आणि त्या अनुषंगाने रिसर्चही मी त्याला लिंक करते. म्हणजे लॅबवर की ज्याच्यात अँटीऑक्सिडंट खरंच आहेत का, किंवा त्या फळांमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा त्या फळांचं करून घेतलंय. आता आम्ही सगळीकडे पोहोचावं अशी इच्छा आहे की तो प्रॉडक्ट तिथे लोकली राहू नये,
1: बरोबर,
0: तर तो बाहेर पर्यंतही जावा कदाचित.
1: निश्चितच. आणि ह्या सदीच्या आमच्या पण आहेत, कारण असं आहे की तुम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेलं आहे त्याचं एंड प्रॉडक्ट म्हणजे हेच आहे, त्यांना उपजीविकेचं साधन मिळणं आणि आपल्याला तिथल्या औषधी वनस्पतींचा एवढ्या वनधनाचा उपयोग होणं,
0: अगदी
1: ही दोन्ही त्याच्यात गरजेचं आहे,
0: अगदी महत्वाचं आहे.
1: तर मला असं वाटतं ही वाटचाल योग्य दिशेने चालली असं म्हणायला हरकत नाही. आम्ही उत्सुक आहोत. या भागापुरता निरोप घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: श्रोते हो आता.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे ठीक 6:55 आणि 40 सेकंद झालेले आहेत आणि आता दिनविशेष जाणून घ्या. सुरुवातीला एक विचारवंत अर्थात टॉलस्टॉय हे म्हणतात, गरजेपेक्षा जास्त घेणे हे पाप आहे. खरं तर टॉलस्टॉय हे खूप श्रीमंत व्यक्ती होते आणि शेवटी त्यांनी सगळं धन वैभव सोडून शेतकऱ्यासारखं जगायला सुरुवात केली. म्हणून ते म्हणतात की गरजेपेक्षा जास्त घेणं हे पाप आहे. आता जाणून घ्या इतिहासात काय काय घडलं आजच्या दिवशी. इसवी सन 1679 या साली सिद्धी जोहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती 1 मीटर उंच असा तट उभारून पूर्ण केला. 1814 या साली दुसऱ्या बाजीरावांनी पांडुरंग कोल्हटकरांच्या सहाय्याने उंदेरी आणि खांदेरी या किल्ल्यांचा ताबा परत मिळवला. 1800 प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत टॉलस्टॉय यांचा आज जयंती. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1828 या साली झाला होता. ला पोर्तुगाल पासून ब्राझीलला स्वतंत्र मिळाले. 1906 या साली बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना करण्यात आली. श्रोतो ही

भारतात स्थापन करण्यात आलेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. '1923 या साली इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन इंटरपोल ची स्थापना करण्यात आली. '1931 या साली दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली. या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आणि इतरही व्यक्तींनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. ही गोलमेज परिषद 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 या कालावधीमध्ये झाली. या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. सोबतच सामाजिक विषमता आणि अनेक प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले.

7 सप्टेंबर 1948 या साली उत्तर कोरिया हा देश स्वतंत्र झाला. साली 7 सप्टेंबर रोजी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या जसपाल राणाला नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक मिळाले. 1942 या साली क्रांतीवीर हुतात्मा शिरीष कुमार यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. रसिको आपण ऐकत होतात दिनविशेष.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
3: मन का रेडिओ बजने दे जरा गम को भूल कर झीले तू जरा स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
4: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला.

सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे। आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या। आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या। या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या। आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा। आपलं भविष्य अंधकारमय करू नका। माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत। त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोतेहो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
2: काय म्हणतो? अरे बाबा, काय म्हणतोयस तू?
3: अरे तो असाच बोलतो. गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
2: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: देव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत. अस्मिता वाहिनीवरून प्रतीक्षा करावी.
1: एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतः पासून सुरुवात कर.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसेच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्स पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी एनएसएस आणि माय भारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पुढील वर्षापर्यंत प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या स्थापनेसाठी केंद्राकडून 7% सहाय्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असं शहा यांनी नमूद केलं. एमपीएससी परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा तातडीनं लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी

0: शिक्षक पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे. या प्रयत्नांबरोबरच कठोर कायदे सुद्धा करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिलं. दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर सहा सदस्यांचाही यात समावेश आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजवण्याच्या दृष्टीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ही श्रेणी निश्चित केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केवळ आंदोलन करून भागणार नाही तर ठोस कृती कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नागपुरात केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेनं देशातील यशस्वी केंद्रे ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माहितीनुसार डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात 29 गिधाडं सोडण्यात आली. त्यापैकी विविध प्रजातींच्या गिधाडांनी चांगल्या प्रकारे तग धरला असून त्यांचा जगण्याचा दर 78% नोंदवला गेला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गिधाडांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मेळघाट आणि पेंच मधील उत्साहवर्धक परिणाम गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी चालना देणारे ठरले आहेत. गिधाडांच्या संवर्धनाला यश मिळणे हे केवळ एका पक्षी प्रजातीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे.
0: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारतीय विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी 2900 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते काल ठाण्यात बोलत होते. पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीसाठी काल बालगंधर्व मंदिर ते पुणे महापालिका मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला. या मोर्चात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. जालना जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पोलीस प्रशासनानं निर्बंध आणले आहेत. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा होत असताना डीजेचा वापर न करता राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीवासियांना केलं आहे. नागपूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करून महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य सोहळा 11 सप्टेंबर रोजी होईल. देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे

0: शनिवारी 100वी फेरी पूर्ण केली। या सेवेमुळे आतापर्यंत 14,000 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता। या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाची ठरत आहे। राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉक्टर जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार लातूरच्या डॉक्टर अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना शनिवारी पुण्यात प्रदान करण्यात आला। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीकर यांना सन्मानित करण्यात आलं। मराठवाड्याच्या विकासासाठी 3 वर्षांपूर्वी 47,000 कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत केला। मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जन आंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली। 15व्या सातारा हिल ऑफ मॅरेथॉनमध्ये सांगलीच्या प्रवीण कांबळे आणि राणी उत्तंडे यांनी 21 किलोमीटर गटात विजेतेपद पटकावलं। देश परदेशातील जवळजवळ 10,000 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला। दरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणारे संजय कदम यांचा मृत्यू झाला। शर्यतीच्या परतीच्या मार्गावर असताना ते अचानक कोसळले, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या वहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं। भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला। या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे। या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। हवामान। कोकणात आज बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर। एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत।
1: आवाजाचा दंड
3: आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर।

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: गुनगुना रहे है भंवर, खिल रही है कली कली,
4: कली कली,
3: कली कली.
5: चला श्रोतेहो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला.
6: श्रोतो, आपण 10 आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे 7:25 होत आहेत. काही क्षणातच प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची

अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRAची स्थापनाच एंटायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल, तर 12 मी मोजू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एंटायटलमेंट मध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल, तर मी तेवढं एंटायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एंटायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल, तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉप्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एंटायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एंटायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कधारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं, कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला, तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यात मधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं ते होतं कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉप पळे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एंटायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एंटायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं, आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत. आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा. म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता, 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल, आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल? सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण, की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी
एंटायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एंटायटलमेंटचे निकष

जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एंटायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. फर्स्ट म्हणजे एंटायटलमेंट इश्यू करणं. नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा तो आपल्या ऍक्ट मध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्ला मसलत करणं त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या त्याचे विविध स्तर असतात तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 मध्ये आणि 2017 मध्ये बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझे ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले. आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे? पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ऍग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावा सुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं? तर वॉटर कॉन्

कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाहीये. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते, दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात, बरेचदा ते लोक परत पण करतात अग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थित

0: सव्वीस मेंबर, तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्या ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली. आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्स कडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे.
1: श्रोते हो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोतहो, प्रसारित करीत आहोत विश्व संगीत हा कार्यक्रम.

मिश्र संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला गायक कलाकार आणि संगीतकार अदनान सामी, गीतकार रेज उर रेहमान यांचं गीत आपण ऐकत होतात.

प्रशांत निसरगरी यांच्या स्वरात हे गीत होतं, सुरेश भट यांचं, आणि संगीतकार विनय राजवाडे.

अक्षदेव हे गीत दिल या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात, गीतकार समीर, संगीतकार आनंद बक्षी.

या चित्रपटातील गीत शोधू आपण ऐकत होता तर अनुराधा पोडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरात गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलिंद.

दत्तात्रयांची रचना रसिक हो आपण ऐकत होता, तर कृष्ण शिंदे यांचा स्वर होता, मधुकर वाटक यांचं संगीत होतं, आणि यासोबतच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर रसिक हो सकाळचे 8 वाजतायत. काही क्षणातच समाचार प्रभात, त्यानंतर लगेचच 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. सुरुवातीला दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत, आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू.

0: newspapers. It's over to Renu Kataria.
1: Thank you, Abhishek. ISRO says it will not be privatized nor its importance be diminished, reports The Pioneer. The Asian Age quoting Union Home Minister Amit Shah says drug-free India by 2029 roadmap is ready. The Tribune quotes Rashtriya Swayam Sevak Sangh RSS Chief Mohan Bhagwat as saying, love, not hatred, drives RSS work. 135 films, 40 countries, JNK hosts first international film festival from today, informs The Economic Times, adding, prominent Bollywood personalities expected to attend four-day event. Schools in Delhi to remain closed on Friday for BRICS summit, states The Times of India. And finally, The Statesman quoting Brazilian football legend and 2002 FIFA World Cup winning captain Cafu as saying, need to promote football alongside education from school level. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says India-France strategic partnership is special because it rests upon strong foundation of long-standing cultural and political connections. Delhi Chief Minister Rekha Gupta orders magisterial inquiry into Satyaniketan building collapse incident, FIR lodged against building owner. ISRO says space sector reforms aimed at creating larger, stronger and globally competitive Indian space ecosystem, and it should be seen as ecosystem expansion and capability multiplication rather than privatization. Union Home Minister Amit Shah to chair 20th meeting of the Western Zonal Council at Panaji in Goa today. OPEC plus countries decide to keep oil production target for October unchanged. And in football, India qualify for the AFC Under 20 Asian Cup after 20 years following 3-0 victory over Bangladesh. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यात पणजी इथं पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक होणार आहे. पश्चिम क्षेत्रीय परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातचे मुख्यमंत्री तसंच प्रत्येक राज्यातील 2 वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गोवा पोलिसांना आज प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान करण्यात येणार आहे. या सर्वोच्च सन्मानामुळे गोवा पोलिसांच्या समर्पित सेवा, शिस्त आणि निष्ठा यांची दखल घेतली जाईल. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि मायभारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असंही शहा यांनी नमूद केलं. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी विकसित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराचं उद्घाटन काल झालं त्यावेळी पंतप्रधान

दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केलं. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रात दोन्ही देश नव्या गतीनं आणि ऊर्जेनं वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इस्कॉनच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील आध्यात्मिक सांस्कृतिक संबंधांचा एक नवीन अध्याय सुरू असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचं खासगीकरण करण्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचं खासगीकरण होणार नाही, तसंच इस्रोचं महत्वही कमी होणार नाही, असं इस्रोनं समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे. उद्योगांनी तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल. याच उद्देशानं अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येत आहे. एक सक्षम आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक भारतीय अंतराळ परिसंस्था उभारणं हे इस्रोचं लक्ष असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर सहा सदस्यांचाही यात समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव काल संयुक्त अरब अमिरातीच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दुबईत ते वार्षिक गुंतवणूक बैठकीत सहभाग घेऊन गुंतवणूकदारांशी संवाद साधतील. मध्य प्रदेशात विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापार वृद्धिंगत करणं आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा आहे. स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजनाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं. चंदीगड इथं राज्य जैवविविधता मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद यांच्या 16व्या बैठकीत ते काल बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जन जैवविविधता नोंदवह्या नियोजनाचं प्रभावी साधन म्हणून विकसित झाल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत विकासात त्या योगदान देऊ शकतील, असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील खुसदार जिल्ह्यातील झेहरी तहसील भागात सुरू असलेल्या दीर्घकालीन संचारबंदीची तीव्रता वाढवण्यात आल्याचं वृत्त आहे. या कारवाई दरम्यान लोकांना बळजबरीनं ताब्यात घेणं आणि हवाई हल्ले करणं यांसारखे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार पाकिस्तानी दलांनी सुन्नी भागातील सुमारे 25 रहिवाशांना ताब्यात घेतलं असून या भागात पाकिस्तानी दलांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोमधील टेमास्कल लसिंगो शहरात काल रात्री एका उत्सवादरम्यान एका चर्चजवळ फटाक्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक भिंत कोसळली असून किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 64 जण जखमी झाले आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे जमले असताना हा स्फोट झाला. इंडोनेशियातील अनाक क्राकाटाऊ या ज्वालामुखीचा आज पहाटे उद्रेक झाला. यामुळे जकार्ताच्या सोएकार्नो हंटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करावी लागली. ज्वालामुखीची राख पश्चिम इंडोनेशियाच्या काही भागात पसरल्यानं इतर देशांतर्गत विमानतळाच्या कामकाजावरही परिणाम झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या 2 प्रवाशांकडून 484 चांदीची नाणी आणि 1 सोन्याचं नाणं जप्त करण्यात आलं. त्यापैकी 134 नाण्यांना पुरातत्वीय महत्व आहे. 2 सप्टेंबरला विमानतळावर सीमाशुल्क खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर 20 किलोहून अधिक वजनाची ही नाणी जप्त केली. दिल्लीत काल दुपारी सत्यनिकेतन परिसरात एक 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी पातळीवरील चौकशीचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारत मालकाविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. घटनास्थळाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम सुरू असून आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस कार्यरत आहेत. ही इमारत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर राहण्यासाठी वापरली जात होती.
आणि घटनेच्या वेळी तळघरात दुरुस्तीचं काम सुरू होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस

आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाचं श्री व्यंकटेश्वर महाविद्यालय तसंच आर्यभट्ट महाविद्यालयाचं कामकाज आज बंद राहणार आहे. घटनेतील बाधित विद्यार्थ्यांच्या निवासाची तात्पुरती सोय या महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टरच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या महिला विजेतेपदावर आपलं नाव

0: भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टरच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या महिला विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात या स्पर्धेतील उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तिस्ता नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना कालिम्पोंग जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे तिस्ता नदीच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. देशात आज उत्तरेकडील बहुतांश राज्यात तसंच पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिको आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत हिंदी गझल हा कार्यक्रम. स्वागत आहे हिंदी गझल या कार्यक्रमात.

हिन्दी गजल या कार्यक्रम छ त्यो सुरुवातीला भूपेन्द्र सिंह यांच्या स्वरात ही गजल गुलजार यांची होती आणि संगीतकार खय्याम।

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलाम अली यांचा आवाज आणि संगीत आपण ऐकत होतात. गझलकार आमिर मिलन आणि आत्ताच आपण भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात गुलजारांची रचना खया.

हिंदी गझल या कार्यक्रमात अंतिम गझल श्रोते आपण ऐकत होतात यामिनी दास यांची. गायक आणि संगीतकार चंदन दास आणि या गझल हिंदी गझल या कार्यक्रमात श्रोते आता इथेच थांबूया.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: रसिको हो अपने कदाहत आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
0: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत आमचा पत्ता
0: आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती
3: आजच संपर्क करा
0: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता श्रोतेहो प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हे सदर
4: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा श्रोतेहो आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम
5: मंडळी नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या एका नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सॉफ्ट स्किल हा शब्द सध्याच्या काळातला अत्यंत परवलीचा असा शब्द झालेला आहे काय अर्थ आहे या शब्दाचा तर सॉफ्ट स्किल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि इतरांसोबत काम करण्याची पद्धत सुधारण्याचं कौशल्य किंवा तंत्र म्हणूया आता यामध्ये संवाद येतो नेतृत्व येतं समस्या निवारण यासारख्या गुणांचा समावेश होतो हे कौशल्य व्यावसायिक यशासाठी आणि करिअरच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि मित्र हो याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपण निमंत्रित केलेल्या अत्यंत अनुभवी अशा सॉफ्ट स्किल ट्रेनर वरद तुळजापूरकर हेडा यांना आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास सुरुवातीला आपण वरद मॅडमचं स्वागत करूयात कार्यक्रमात वरद मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आमच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात
6: धन्यवाद
5: मित्र मला तुम्हाला सांगायला आवडेल की वरद तुळजापूरकर हेडा या अमरावती शहरात एक प्रमाणित सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून ओळखल्या जातात हैदराबाद इथल्या ICFAI विद्यापीठातून त्यांनी HR आणि मार्केटिंग या विषयात MBA ची पदवी प्राप्त केली आहे शिक्षण तज्ञ आणि प्रशिक्षक म्हणून 15 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीची आहे निरनिराळ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षक म्हणून सेवा दिलेली आहे आणि सातत्यानं देत असतात सध्या त्या अमरावती शहरातल्या वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी आणि प्रशिक्षणासाठी फ्रीलान्सर म्हणून कार्यरत आहेत ICAI आणि IIMC अमरावती इथं रिसोर्स पर्सन म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्या काम करतात जगविख्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या MBA विभागात त्या सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत वरद यांची जी प्रशिक्षण देण्याची पद्धत आहे ती व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारी आहे ग्रुप ट्रेनिंग ज्याला आपण समूह प्रशिक्षण असं म्हणतो आणि 1-on-1 मेंटोरिंग म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन अशा सत्रांमध्ये त्यांचं विशेष नैपुण्य

0: तसा हा त्यांचा अगदी माफक परिचय मी तुम्हाला दिला मित्र, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून होणारच आहे. आणि आजचा आपला चर्चेचा विषय परत एकदा मी तुम्हाला सांगतो, सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास. चला तर मंडळी, वरद तुळजापूरकर हेडा यांच्याकडून जाणून घेऊयात यशस्वी व्यक्तिमत्वाची काय काय रहस्य असतात. वरद मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आणि खर तर आजचा जो विषय सॉफ्ट स्किल, साधारणपणे हा कानावरून खूपदा जाणारा शब्द आहे, पण तरी अनेकांना हा प्रश्न असतो की काय सॉफ्ट स्किल म्हणजे काय.
1: तुम्ही विषयाचं इंट्रोडक्शन खूपच चांगलं दिलंय सुरुवातीला, पण त्यात मी अजून काही पॉइंट्स ऍड करू इच्छिते. सो स्किल्स म्हणजे कौशल्य आणि सॉफ्ट स्किल्स म्हणजे अशा स्किल्स ज्यांना आपण लाईफ स्किल्स म्हणतो, ज्या आपल्याला डेली लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये फार कामी येतात. म्हणजे कोणत्या? सगळ्यात पहिले म्हणजे संवाद कौशल्य, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. आणि ह्याचा वापर आपल्याला सगळीकडेच करायचा असतो.
0: बरोबर.
1: ते झालं. मग
0: त्यानंतर बोलणं एकमेकांशी म्हणजे संवादच आहे.
1: एक्झॅक्टली,
0: कौशल्यच आहे.
1: बरोबर आहे. त्यानंतर टीमवर्क, एकत्रितपणे काम करणे, आवड निवड सोडून प्रत्येकाला एक्सेप्ट करून त्यात कसं काम करणे.
0: बरोबर.
1: लीडरशिप, नेतृत्व जे तुम्ही म्हटलंच आहे. सो सगळ्यांना घेऊन चालणे आणि ते कशा प्रकारे, प्रत्येकांचे मी जसं म्हटलंय मतं वेगळे असतात, पण त्यांना तरी एकत्रितपणे घेऊन चालणे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स बिल्डिंग. सो आत्मविश्वासाने काम करणे. आता आपण सध्या बघतोय की बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांची मेंटल स्टेट कॉम्प्रोमाइज असते बऱ्याच ठिकाणी.
0: म्हणजे कसं?
1: छोट्या छोट्या बाबतीत स्ट्रेस घेणे किंवा आत्मविश्वास लूज करणे, म्हणजे हे मी करूच शकत नाही किंवा हे माझ्याच्याने होऊच शकणार नाही. आणि मग हे स्वतःला सांगून घेणे की मी स्ट्रेसमध्ये आहे आणि हे याच्यासाठी मी बनलेच नाही आहे. जी ही अवस्था सध्या झाली आहे स्पेशली युवकांची मी म्हणेन. सो त्यासाठी सॉफ्ट स्किल्स हा विषय पिक्चर मध्ये येतो. म्हणजे हा कॉन्फिडन्स जो तुमच्यात आहे पण कुठेतरी हरवलेला आहे, तर त्याला परत आणून जागे करून पुढे सरकणे, दॅट इज व्हॉट सॉफ्ट स्किल्स.
0: वरद मॅडम, तुम्ही बोलता बोलता टेक्निकल स्किल्सचा पण उल्लेख केला.
1: बरोबर.
0: पण मला ना थोडस तुमच्याकडून टेक्निकल स्किल आणि सॉफ्ट स्किल यामध्ये काय फरक आहे, म्हणजे काहीतरी सूक्ष्म फरक असलाच पाहिजे त्यामध्ये.
1: करेक्ट.
0: तर मला तो तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे.
1: सो टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स ह्या दोन्ही नॉर्थ आणि साऊथ अशा वेगळ्या स्किल्स आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी टोकाच्या,
0: दोन टोकाच्या.
1: टेक्निकल स्किल्स म्हणजे कम्प्युटर स्किल्स किंवा प्रोग्रॅमिंग स्किल्स म्हणता येईल, किंवा ज्याच्यात कुठलं टेक्निकचा वापर करू आपण. सॉफ्ट स्किल्स म्हणजे ह्या कम्प्लिटली पर्सनॅलिटी बेस्ड स्किल्स असतात. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच गोष्टीचं टॅलेंट असू शकतं, पण त्याला एक्सप्रेस करण्याचा जो एक कौशल्याचा पार्ट असतो ते म्हणजे सॉफ्ट स्किल्स. मी एक उदाहरण देते की कुठली गोष्ट सपोज तुम्हाला पटवून द्यायची आहे कोणाला, ठीक आहे, तुमचा जो हा विचार आहे हा मला पटला नाही आहे, खरं तर त्याचे फॅक्ट्स असे आहेत, हे जर तुम्हाला पटवून द्यायचं असेल त्यासाठी माझ्याकडे पूर्ण नॉलेज आहे. पण जर ते आहे टेक्निक जे मला माहिती आहे, पण ते मला समोरच्याला पटवून देण्यासाठी मला कॉन्फिडन्सची आणि कम्युनिकेशनची गरज आहे.
0: हे व्यक्तिमत्वात आलं.
1: करेक्ट. म्हणूनच मी त्याला लाईफ स्किल्स म्हटले आहे, की माझ्याकडे टॅलेंट असून मला ते एक्सप्रेस करता आलं पाहिजे. त्यामुळे आजच्या काळात मी म्हणेन टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स दे वर्क टुगेदर, म्हणजे रेल की पटरी की तरह पॅरेलल
0: समांतर जातात.
1: तुम्हाला जेव्हा तुम्हाला दोन्ही स्किल्स तुमच्याकडे आहेत तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता.
0: बरोबर. आताचा काळ हा खरं तर सॉफ्ट स्किल्सचाच काळ आहे. म्हणजे प्रत्येक साध्या साध्या गोष्टी घ्या, जग या 10-12-15 वर्षामध्ये इतकं झपाट्याने बदललेलं आहे, त्यामुळे सॉफ्ट स्किल या गोष्टीला फार आताच्या काळामध्ये महत्व आलेलं आहे.
1: करेक्ट.
0: तर हे महत्व असं एकाएकी आलं तर हे काय नेमकं काळामध्ये इतके बदल झाले आणि सॉफ्ट स्किलला इतकं महत्व आलं? तुम्हाला एक ट्रेनर म्हणून किंवा या विषयावर अभ्यास करता तुम्ही, तुम्हाला काय वाटतं काय कारण असतील याच्या मागे?
1: अचानकच सॉफ्ट स्किल्स असं एकदम पिक्चर मध्ये आलंय असं मी म्हणणार नाही. सुरुवातीला कसं होतं ना, जेव्हा इंडियात कॉर्पोरेट वर्ल्ड हा कॉन्सेप्टच नव्हता, म्हणजे मोठ्या कंपन्या नव्हत्या, एमएनसीज नव्हत्या, तेव्हा काय होत होतं की कंपनीज मध्ये जे बॉस आहेत, जे ओनर्स आहेत, जे मॅनेजर्स आहेत, ते आपल्या टीमला ट्रेन करायचे की असं वागायचं नाही, अशी कंप्लेंट करायची नाही, आपापसात जर प्रॉब्लेम असेल तर तो असा सॉल्व्ह करून घ्या. पण जसं जसं आपण पुढे चाललोय आपल्या रिक्वायरमेंट्स वाढत आहेत, ओके, आपला बिझनेस वाढतो आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण खूप सक्सेसफुली पार पाडतोय. आता याच्यात काय होतंय की प्रत्येक ठिकाणी ओनर्स मॅनेजर्स हे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. जिथे 1000 एम्प्लॉईज आहेत, जिथे

0: 40 एम्प्लॉईज आहेत, मे बी 10 एम्प्लॉईज आहेत, पण आता इथे प्रत्येकाला समजवणे की कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, आपापसात काम कसं केलं पाहिजे, प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले पाहिजे, किंवा ग्रीव्हियन्स किंवा कंप्लेंट्स कशा हँडल केल्या पाहिजे, कस्टमरला हॅपी कसं केलं पाहिजे, या सगळ्यासाठी असं काहीतरी हवं जिथे कोणी ट्रेनिंग देऊ शकेल, किंवा असा काहीतरी विषय हवा जिथे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. आणि तिथे हळूहळू सॉफ्ट स्किल्स पिक्चरमध्ये यायला लागलं. सॉफ्ट स्किल्स हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा कनेक्टेड सब्जेक्ट आहे. सो तिथे सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग पिक्चरमध्ये यायला लागलं की बाबा आता कॉर्पोरेटमध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला नीट नेटके राहणे, प्रेझेंटेबल राहणे, कम्युनिकेशन पोलाइटनेसनी करणे, हे सगळं पिक्चरमध्ये आलं. आणि हळूहळू जिथे सॉफिस्टिकेशन आलं तिथे कम्युनिकेशन आलं. ए हे काम करून घे पटकन, असं तुम्ही जर आता एम्प्लॉईला बोललेत
1: काम होणार नाही.
0: हे काम राहिलेलं आहे तर ते आज कम्प्लीट झालं पाहिजे. ह्या पद्धतीने जेव्हा ते बोलल्या जाईल तेव्हा तो एम्प्लॉई व्यवस्थित काम करेल हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे सॉफ्ट स्किल्स एकदम पिक्चर मध्ये आलाय.
1: वरद मॅडम, आमच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आम्ही आमच्या पाहुण्याच्या आवडीची गाणी आमच्या कार्यक्रमातून श्रोत्यांना ऐकवत असतो. तर आज पहिलं गाणं तुमच्या आवडीचं ऐकायची वेळ झाली आहे, कुठलं गाणं सुचवाल?
0: आता इन्स्टंटली माझ्या मनात माझं फेवरेट गाणं येत आहे आणि ते आहे ये राते ये मौसम नदी का किनारा.
1: क्या बात है, हे दिल्ली का ठग या सिनेमातलं गाणं आहे आणि खूप छान जुनं गाणं आहे. तर मंडळी आपण ऐकूयात वरद मॅडम यांच्या आवडीचं हे गीत ये राते ये मौसम नदी का किनारा.

0: न होंगे जुदा, ये राते ये मौसम नदी का किनारा निरंतर हवा।
1: आज आपल्या नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये ज्या पाहुणे आहेत सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलण्याकरता आलेले आहेत वरद तुळजापूरकर हेडा। वरद मॅडम, आपण हे गाणं ऐकण्या

0: पूर्वी सॉफ्ट स्किलचं महत्व या काळामध्ये फार वाढलं आहे याबद्दल बोलत होतो.
1: बरोबर.
0: आणि संवाद हा त्यामध्ये थोडासा आला होता. तुम्ही जसं कम्युनिकेशन म्हणजे संवाद, म्हणजे तुम्ही एक संवादाचं उदाहरण दिलं की हे काम करून घे रे असं करण्यापेक्षा ते काम आज जर झालं तर बरोबर असेल, तर एक बोलण्याची पद्धत असते.
1: बरोबर.
0: बरोबर ना. म्हणूनच हा प्रश्न त्या अनुषंगाने येतो की संवादामध्ये होणाऱ्या सर्वसाधारणपणे चुका काय असतात लोकांच्या.
1: संवादात आपण रोजच्या जीवनात सुद्धा इतक्या चुका करतो आणि आपल्याला त्या लक्षात येत नाही. सो माझं असं खूप मत आहे की आपले रिलेशन्स, मग ते पर्सनल असो किंवा वर्क रिलेटेड असो, हे कम्युनिकेशनवर बेस्ड असतात. सततच काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात आणि त्यावर आपल्याला कम्युनिकेशन करायचं असतं, डेली कम्युनिकेशन करायचं असतं. सो प्रोफेशनली मी सांगेन की काही चुका आहेत ज्या आपण प्रकर्षाने करतो. त्यातली पहिली म्हणजे स्पष्ट न बोलणे.
0: अच्छा.
1: ते कालचं जे काम होतं ते केलं का, तर समोरचा व्यक्ती समजतच नाही काल माझ्याकडे 5 कामं होती, हे कुठलं काम आहे,
0: आता कुठलं त्यातलं.
1: करेक्ट. आणि बॉस जो बोलतोय तो ऑलरेडी एवढा स्ट्रेस्ड आउट आहे किंवा टेन्शन मध्ये आहे की त्याला असं वाटतं की मी जे विचारतोय त्याचं उत्तर मिळालं पाहिजे, मग हे स्पष्ट बोलल्याने गेलं. दुसरी गोष्ट, संवाद म्हणजे नुसतं बोलणे नव्हे, ऐकणे सुद्धा, ज्याला आपण लिसनिंग स्किल्स म्हणतो.
0: खरंय. कारण उत्तर देण्याकरता ऐकायचं नसतं तर ऐकायचं म्हणून ऐकायचं असतं.
1: करेक्ट. त्यामुळे लक्षपूर्वक जर ऐकल्या नाही गेली कुठली गोष्ट तर संवाद चुकतो.
0: बरोबर.
1: नेक्स्ट आणि खूपच महत्वाचं ते म्हणजे आय कॉन्टॅक्ट. जर आपण समोरासमोर कोणाशी बोलत असू आणि जर आपण प्रॉपर आय कॉन्टॅक्ट केला नसेल तर तो संवाद बरोबर होत नाही किंवा आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचत.
0: पण यामध्ये आत्मविश्वास किती काम करतो.
1: खूप जास्त. आपण आय कॉन्टॅक्ट हेल्दी किंवा प्रॉपर करू नाही शकत तेव्हाच जेव्हा आपला कॉन्फिडन्स नाही आहे,
0: नसतो,
1: किंवा आपण स्वतःबद्दल शुअर नाही आहो किंवा स्वतःबद्दल आपल्याला सेल्फ डाऊट आहे, तेव्हा इथे संवाद चुकतो. केव्हा? जेव्हा आपण चुकीच्या शब्दांचा वापर करतो आणि हे हमखास आपल्या बरोबर होतो. राईट. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलंच होतं, शब्द किंवा टोन जेव्हा चुकतो तेव्हा काही ना काही मिसअंडरस्टँडिंग होतच.
0: आपण जसं म्हणतो की भाषा ही संवादाकरता जन्माला आलेली, पण जेव्हा तुम्ही म्हणता तसा टोन चुकतो तेव्हा विसंवाद जन्माला येतो. मग
1: बिलकुल
0: हा भाग होतो त्याच्यामध्ये. वरद मॅडम, मला आत्मविश्वासाने बोलण्यासाठी काय करावं, म्हणजे हे खरं आम्हाला, आम्ही रेडिओवाले आहोत त्यामुळे आम्हाला जास्त गरज आहे गोष्टी की आत्मविश्वासाने बोलायचं असेल तर काय करावं.
1: बरोबर आहे. माझं मत आहे कॉन्फिडन्स हा अगदी खूप डीप लेवलवर असतो. कसा? जनरली लोक म्हणतात अरे काय त्याला, पॉझिटिव्ह राहा, है ना, एकदम स्मार्टली बोला, अरे भीती वाटत असली तरी काय, तुम्ही दाखवू नका. पण असं होत नाही. कॉन्फिडन्सचा ना मला एक रूट कॉज वाटतो जो आहे सेल्फ क्रिटिसिझम किंवा ज्याला आपण सेल्फ डाऊट म्हणतो.
0: म्हणजे आपण स्वतःबद्दल साशंक असतो किंवा स्वतःबद्दलच जरा गडबडलेले असतो की मी बोलणार आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचेल का नाही.
1: करेक्ट. डे टू डे लाईफ मध्ये कॉन्फिडन्स आपण का लूज करतो, तर त्याचं कारण मी एवढ्या वर्षानंतर फाइंड आउट केलंय. लहानपणापासूनच बघा, बऱ्याच जणांची कंपॅरिझन होते, अगदी 2-3 वर्षाचे असल्यापासूनच. कंपॅरिझन कोणाशी, तर फॅमिली मधल्या कझिन्सशी किंवा मित्रमैत्रिणींशी
0: किंवा शेजारी राहणाऱ्या एखाद्या त्याच्या समोर.
1: करेक्ट. त्याला पहा, त्याचं शीख, तिला बघ, तिच्यासारखं हो, यांनी काय होतं ना, मोठे होत असतो तेव्हा आपल्याला न्यूनगंड ज्याला म्हणतो आपण किंवा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स हा हळूहळू वाढत जातो आणि त्याचा दुष्परिणाम हा होतो की सेल्फ डाऊट किंवा सेल्फ क्रिटिसिझम, मला हे जमणार नाही, मी याच्यासाठी बनलोच नाही, मी तर हे बोलूच शकणार नाही, त्यांच्यासमोर हे मी माझं मत मांडूच शकणार नाही. आपण असेच मोठं होत असतो. हे मी जनरलाइज नाही करणार, पण बऱ्याचदा ह्या कारणामुळे कॉन्फिडन्स हा दगावतो.
0: बऱ्याचदा आणि बऱ्याच अंशी.
1: करेक्ट. आता प्रश्न तुमचा होता की कॉन्फिडंट कसं व्हायचं किंवा आत्मविश्वास हा कसा परत आणायचा. त्याचं उत्तर माझं अगदी वेगळं आहे.
0: कसं?
1: सेल्फ लव्ह.
0: स्वतःवर प्रेम करा.
1: येस. जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करायला लागाल, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला एक्सेप्ट कराल. माझी हाईट कमी, माझं वजन जास्त, मी गोरी, मी सावळी, माझे केसच असे नाहीत, मी दिसायला चांगली नाही, किंवा मला कळतच नाही कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, हे जोपर्यंत आपण डोक्यातून काढणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स हा येणारच नाही. स्वतःला

0: जसे आहात तसं एक्सेप्ट करा, सगळ्यात पहिली पायरी ही आहे.
1: खरं आहे, एक्सेप्ट करणं,
0: सेल्फ अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो. माझी हाईट जर एवढी आहे तर मी त्यात बेस्ट काय करू शकेन. ओके, हाईट इज समथिंग विच इज फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, ज्याला बदलता येत नाही. जे माझ्याकडे आहे, जो काही टॅलेंट आहे किंवा जे पण माझं शिक्षण झालं आहे, माझ्या ज्या पण क्वालिटीज आहेत त्यावर फोकस करून पुढे चालणे, दॅट इज गोइंग टू गेट कॉन्फिडन्स. ह्यानेच आत्मविश्वास येतो. मला या संदर्भात एक उदाहरण द्यायला आवडेल, आपल्या सगळ्यांचेच आवडीचे ऋतिक रोशन. ऋतिक रोशनचं जर तुम्ही अर्ली लाईफ पाहिली तर त्यांना असा काही प्रॉब्लेम होता की ते प्रॉपर कम्युनिकेशन करूच शकत नव्हते. बोलताना अडखळायचे, स्टॅमर करायचे, आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप लो झालेला. बट काय कामी आलं ते सेल्फ लव आणि सेल्फ अवेअरनेस. त्यांना माहिती होतं की माझा हा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यावर त्यांनी प्रॅक्टिस करून तासन तास कम्युनिकेशन किंवा आरशासमोर बोलणे आणि चुका झाल्या तरी पुढे जाणे एक्सेप्ट करून आज ते कुठे पोचले आपल्याला माहितीये.
1: खरंय, खरंय.
0: सक्सेसफुल सुपरस्टार्स पैकी
1: यशाच्या शिखरावर गेला. पण भरत मॅडम, यामध्ये आता एक खरंच मनात आलं सहज म्हणून विचारतो की आई वडिलांची भूमिका काय असावी अशा बाबतीमध्ये, लहान मुलांची अशी तुलना करू नये वगैरे, हे थोडस आई वडिलांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना.
0: 100%. जेव्हा मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही अगदी बरोबर ती गोष्ट पकडली आहे. चाइल्डहूड जे मी तुम्हाला सांगत होते, जी कम्पॅरिझन होते ती आई वडीलच करतात.
1: खरंय.
0: ह्या गोष्टीला दोन बाजू आहेत. एक, जिथे मुलांमध्ये इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतो कम्पॅरिझनमुळे. आता जुनी गोष्ट ही आता जुनी गोष्ट होत चालली आहे, कारण आता मी बघते आहे की काही मुलांमध्ये सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स पण आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. परत हा माझा विषय नसला तरी मी इथे ही गोष्ट ऍड करू इच्छित.
1: नाही पण खरं म्हणजे हे माध्यम रेडिओ सारखं माध्यम आहे की या माध्यमातूनच या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे.
0: बरोबर आहे. पॅरेंटिंगचा खूप मोठा हात आहे मुलांच्या कॉन्फिडन्स बिल्डिंग मध्ये. न्यूनगंड का येतो, कारण तुम्ही कम्पेअर करता आहात तुमच्या मुलांना, कुठेतरी तुझ्यात कमी आहे हे त्याला बजावून सांगताय, त्याला हॅमर करताय. वर्षानुवर्ष तो हे ऐकतोय की मी बंड आहे, मी बदमाश आहे, मी असाच आहे, काय ऐकतच नाही हा मुलगा. मग हा मोठा होऊन हे समजायला लागतो की मी असाच आहे. याचा दुसरा जो पार्ट आहे ज्याला मी सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणते, जो मी आजकालच्या जनरेशन मध्ये बघते, ओव्हर कॉन्फिडन्स.
1: हो, हे पण झालेलं आहे ना.
0: परत पेरेंटिंगचाच रोल त्यात. कोई बात नाही बेटा, काय झालं, शाळेत मार खाल्ला, तू का नाही त्याला मारलं? मग तू पण एक देऊन द्यायची होतीस त्याला, पुढच्या वेळेस मार खाऊन यायचं नाही घरी, परत देऊन यायचं त्याला एक मार.
1: बंडखोरी पण बरेचदा घरून शिकवली जाते.
0: करेक्ट. आणि मग असे मुलं ओव्हर कॉन्फिडंट फील करतात. मग परत ओव्हर कॉन्फिडन्स असो किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स असो, दोन्ही प्रॉब्लेमॅटिक आहेत.
1: खरंय. आपण असं विचार करूया की आता बालपणाकडून आपण मग तरुणपण किंवा त्या काळातलं सगळं सगळं डेव्हलपमेंटचा विचार, इंटरव्ह्यू, नोकरी करता इंटरव्ह्यूला जाणे.
0: करेक्ट.
1: तर सॉफ्ट स्किल हे इंटरव्ह्यू करता जाणाऱ्या उमेदवाराला कुठल्या अनुषंगाने कामी येणारी गोष्ट आहे?
0: आता बघा, इंटरव्ह्यू असं म्हटल्याबरोबरच भीती उत्पन्न होते.
1: खरंय. झोप लागत नाही इंटरव्ह्यू म्हटलं.
0: ऍब्सोल्युटली. आता हे कम्प्लिटली नॅचरल आहे, ठीक आहे. पण आता इंटरव्ह्यू प्रिपरेशन किंवा इंटरव्ह्यू टेक्निक्स म्हणजे काय? तुमच्याकडे तुमचा रेझ्युमे आहे किंवा CV आहे, त्यात तुम्ही सगळं काही सांगितलेलं आहे की तुम्ही किती एज्युकेशन घेतलं आहे किंवा तुम्ही कुठे काम केलं आहे, एव्हरीथिंग तुम्ही तयार आहात त्यासाठी. पण भीती कशी वाटते माहितीये का तिथे जाऊन बोलण्याची? म्हणजे काय, परत कम्युनिकेशन आलं, परत कन्व्हिन्सिंग आलं, कॉन्फिडन्स आला, रात्री झोप लागणारच नाही उद्या इंटरव्ह्यू आहे तर. राईट. पण तिथे गेल्यावर शेवटी तुमचा परफॉर्मन्स कसा होतोय त्यावर तुमचा रिझल्ट आहे. करेक्ट. त्यामुळे स्वतःची तयारी ही झालीच पाहिजे, आणि ती तयारी सगळ्यात पहिले होते सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ कॉन्फिडन्सने. परत सॉफ्ट स्किल्स इथेच पिक्चर मध्ये.
1: बरोबर.
0: मनाची तयारी आता ती कशी होते? टॅलेंट तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे ना. तुम्ही तुमच्या एज्युकेशन मध्ये किंवा अकॅडमिकली तुम्ही सक्सेसफुल आहात, अकॅडमिक्स तुमचे खूप चांगले आहे, पण त्याला एक्सप्रेस करताना प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग, लीडरशिप,

0: कन्व्हिन्सिंग, या सगळ्या स्किल्स पिक्चरमध्ये येतात. ओके, ते इंटरव्ह्युअरला पटवून देता आलं पाहिजे.
1: मी काय आहे हे मला सांगता आलं पाहिजे.
0: इंटरव्ह्यूमध्ये प्रेशर बिल्ड केलं जातं, ते प्रेशर सस्टेन करता आलं पाहिजे. त्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कुठले कपडे घालून आला आहात इंटरव्ह्यूला, या सगळ्यावर मार्क असतात.
1: बरोबर.
0: सगळ्यात महत्त्वाचं, सॉफ्ट स्किल्समध्ये मी कुठलंही सेशन घेताना पहिली गोष्ट ही सांगते, ती म्हणजे स्माइल.
1: ओके.
0: कॉन्फिडंट तुम्ही कसे दिसता? जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असते तेव्हा.
1: एक तर सगळ्यात आधी लक्ष जातं ते चेहऱ्याकडे
0: करेक्ट,
1: आणि मग चेहऱ्यावरच्या हास्याकडे.
0: दॅट्स इट.
1: खरं खरं खरं.
0: स्माइल ही आजकाल मिसिंगच आहे. पण तुम्ही बघा, जनरली लोकांच्या चेहऱ्यावर टेन्शन, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन हेच दिसतं.
1: अगदी विश्वाची चिंता असल्यासारखा चेहरा करून
0: करेक्ट.
1: असतात काही लोक.
0: स्माइल ही मिसिंगच आहे. इंटरव्ह्यूच्या रूम मध्ये एंटर करताना जर तुम्ही सुरुवात स्माइलनी आणि ग्रीटिंगनी, ग्रीटिंग म्हणजे गुड मॉर्निंग मॅम, गुड आफ्टरनून एव्हरीवन, अँड अ स्माइल, जर तुम्ही अशी एंट्री केली ना, फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही दिलेलं आहे
1: खरं.
0: इंटरव्ह्युअर्सना. दॅट्स द बेस्ट पार्ट.
1: आणि तेच लक्षात ठेवेल तो, आणि मग त्या अनुषंगाने तो प्रश्न विचारताना पण तो पण पॉझिटिव्हच राहील जो कोणी प्रश्न
0: बरोबर.
1: विचारणार असेल.
0: इंटरव्ह्युअर्स जवळपास 20-25 इंटरव्ह्यूज घेतात, तर
1: बरोबर.
0: एक जो चेहरा असतो ना, जो त्यांना स्माइलिंग दिसतो किंवा कॉन्फिडंट दिसतो, त्यांना तिथे इंटरेस्ट येतो.
1: तो तुमचा असावा.
0: करेक्ट.
1: क्या बात है. वा वा. वरद मॅडम, परत एकदा वेळ झाली आहे तुमच्या आवडीचं एक छान गाणं ऐकवण्याची, तर हे गाणं आपण ऐकूयात तुमच्या आवडीचं. कुठलं गाणं सुचवाल?
0: मराठी गाणं ऐकू.
1: चालेल चालेल.
0: केवड्याचं पान तू ऐकलंय तुम्ही गाणं?
1: नवीन नवीन गाणं आहे ते आणि खूप छान आहे. तर मंडळी ऐकूयात आपण हे गाणं, केवड्याचं पान तू.

0: मंडळी नमस्कार. अमरावती कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहे सॉफ्ट स्किल ट्रेनर वरद तुळजापूरकर हेडा आणि आपण अगदी आता शेवटची 2 मिनिटं मंडळी आपली मुलाखतीची राहिलेली आहे. मला वरद मॅडम जाता जाता तुम्हाला विचारायला आवडेल की बॉडी लँग्वेज ज्याला मराठीमध्ये शुद्ध भाषेमध्ये देहबोली असं म्हणतात ती फारच महत्वाची असते. अगदी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, अगदी घरी गृहिणी म्हणून काम करत असा की तुम्ही एअर होस्टेस म्हणून काम करत असता, सगळीकडे ती देहबोली बॉडी लँग्वेज काम करत असते, त्याच्याबद्दल सांगा ना मला.
1: आता बॉडी लँग्वेज मध्ये आपण स्माईल बद्दल ऑलरेडी बोललो आहोत, त्यात बऱ्याच इतर गोष्टी आहेत, जसे तुम्ही कसे उभे राहता, कसे बसता, कसे चालता, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, जसं कोणी बोलत असेल तर आपण नॉड करतो ना, मान हलवतो, त्यांनी समोरच्याला कळतं की तुमचा इंटरेस्ट आहे,
0: रिस्पॉन्स देणं,
1: करेक्ट, तो एक बॉडी लँग्वेजचा पार्ट आहे. जेव्हा आपण सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलतो आहे तेव्हा आपण रिलेशनशिप मॅनेजमेंट बद्दल सुद्धा बोलतोय. मग तो बॉस असो किंवा एम्प्लॉईज असो किंवा रिलेटिव्ह असो, कोणीही असो, आपल्याला रिलेशनशिप ही मॅनेज करावीच लागते. त्यात बॉडी लँग्वेजचा खूप मोठा रोल आहे. तुमचं वागणं, तुमचं बसणं, तुमचे हातवारे ज्याला आपण जेस्चर्स म्हणतो, यात तुम्ही सगळं काही सांगू शकता. म्हणजे कसं, तुम्ही रागात आहात किंवा तुम्ही अगदी तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे किंवा तुम्ही हर्ट झाले आहात किंवा तुम्ही इरिटेटेड आहात, इंटरेस्टेड नाही आहात,
0: हे सगळं प्रकटीकरण होतं तिथे,
1: करेक्ट. त्यामुळे जेस्चर्स किंवा आपले हातवारे त्यांच्याकडे लक्ष देणे, तुम्ही कसे चालत आहात, कसे बसतात, कोणी तुमच्याकडे बोलायला येतंय तर तुम्ही लॅपटॉपमध्ये अगदी गुंतले आहात आणि तुम्ही नीट बघून सुद्धा बोलत नाही आहात का, तुम्ही कसे उभे आहात, रिस्पेक्ट तुम्ही देता का समोरच्याला, या सगळ्या गोष्टी बॉडी लँग्वेजमध्ये असतात.

0: आणि सॉफ्ट स्किल्स मी म्हणेन की यशाची गुरुकिल्ली आहे.
1: आपण खरं तर वरद मॅडम आता आजच्या भागापुरतं इथे थांबतो आहोत. उद्या परत या अनुषंगाने काही प्रश्न आहेत ते घेऊन आपण परत भेटणार आहोत. तर आजच्या भागापुरतं इथेच थांबूया आणि उद्या परत भेटूयात. नमस्कार.
0: नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सॉफ्ट स्किल मधून व्यक्तिमत्व विकास या विषयावर वरद तुळजापूरकर हेडा यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवादाचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी, तांत्रिक सहाय्य सुनील डफडे आणि गजानन भुसकुडे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

लक्षात ठेवा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 मिनिटं झालेली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम.

0: ಗೀತ್ ಗಂಗಾ.
1: ಸ್ವಾಗತ ಹೇ ಗೀತ್ ಗಂಗಾಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजय गोगावले यांच्या स्वरात हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं, संगीतकार अजय अतुल, फिल्म चित्रपट लय भारी.

स्कूल या चित्रपटातील हे गीत आहे सुदैव मन्नाडे आणि प्रतिमा दातार यांच्या स्वरात. शांता शेळक्यांची रचना आणि संगीतकार सी रामचंद्र.

0: बायकोचा भाऊ या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो लता मंगेशकर यांचा स्वर, गीतकार पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

लागे भांडे या चित्रपटातील हे गीत असू शकते हो, उषा मंगेशकर यांचा आवाज होता, गीतकार वसंत सबनीस आणि संगीतकार ऋषिराज.

गीत गंगा या कार्यक्रमात श्रोते आपण ऐकत होतात सुधीर फडके यांच्या स्वरात हे गीत आणि संगीतकार सुधीर फडके.

0: चित्रपटातील ऐकत होतात. बेला शिंदे आणि सहकारी यांचा स्वर होता. गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार अजय अतुल आणि या गीतासोबतच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

शतव सकाळच्या ठीक 11:55 झालेले आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसारित करीत आहोत नए तराणे हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन. नमस्कार, मी अजय गर्डे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो गीत गुंजन अंतर्गत नए तराणे या कार्यक्रमात. आणि हे गीत आहे पॅडमॅन या चित्रपटातील अरिजित सिंग आणि सहकारी यांचा स्वर आहे कौसर मुनीर यांचं गीत आणि संगीतकार अमित त्रिवेदी.

सिम्बा या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात. गायक कलाकार नेहा कक्कड, मिका सिंग, कुमार सानू, तुषार कपूर, गीतकार शब्बीर अहमद आणि संगीतकार मिका सिंग.

गोल्ड या चित्रपटातील गीत शोधू आपण ऐकत होतात. यासिर देसाई यांचा स्वर होता. गीतकार आणि संगीतकार अर्को प्रभो मुखर्जी.

शो तो आपण ऐकत होता तर रे रे या चित्रपटातील हे गीत राहत फती अली खान यांच्या स्वरात, गीतकार मनोज मुंतशीर आणि संगीतकार तनिष्क बागची. आपण ऐकत आहात नहे तराणे हा कार्यक्रम गीत गुंजन अंतर्गत.

मुश्किल आणि 786 या चित्रपटातील गीत शोधू आपण ऐकत होतात श्रीराम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. गीत समीर रंजन, संगीत हिमेश रेशमिया.

कलंक या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात. श्रेय घोषाल यांच्या स्वरात गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार प्रीतम. आपण ऐकत आहात नये तराने गीत गुंजन अंतर्गत.

आशिकी टू या चित्रपटातील गीत सुदेव आपण ऐकत होता, श्रेया घोषाल यांचा आवाज होता, गीत संदीप नाथ यांचं आणि संगीत अंकित तिवारी यांचं.

श्रोतो, एक महत्त्वाचं निवेदन आहे का? अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार या तालुक्यातील सोनेरी परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी सुरू असून तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने वाघाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्याकरिता कार्यवाही सुरू आहे. सोनेरी, रिद्दपूर, ब्राह्मणवाडा, बहिरम, देहूरवाडा, मालूर, पुनर्वसन आणि परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी

त्याने घराबाहेर पडणे टाळावे. तसेच जंगलालगतचा परिसर, दाट झुडपे, नाले आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे. वाघ दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा आरडाओरडा करू नये. वाघाच्या जवळ जाणे, त्याचा पाठलाग करणे, तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. बचाव कार्य सुरू असलेल्या परिसरात गर्दी न करता वनविभागाला पूर्ण सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1296 नंबर पुन्हा एकदा ऐका शोधव 1296 या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करावा. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. मंडळी, निवेदन संपले. अन्यथा नाहीतर आणि या कार्यक्रमात अंतिम गीत आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत.

हृदया या चित्रपटातील हे गीत श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार यांच्या स्वरात होतं. गीतकार समीर आणि संगीतकार प्रीतम आणि या गीतासोबतच गीत गुंजन अंतर्गत नाही तर आणि हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतो. तेव्हा अजय घरडेला दाराचा नमस्कार. गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. रसिको हो, दुपारचे 12 वाजलेत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, पालकत्व एक सुंदर प्रवास समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया।

0: नमस्कार श्रोते हो. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगातीने मुलांच्या मानसिक आणि भावनिक तसंच शैक्षणिक गरजा सुद्धा बदलल्या आहेत. अशा वेळेस होतं काय की पालकांची थोडीशी तारेवरची कसरत होते. कधीतरी पालकांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे का असं सुद्धा वाटायला लागतं. अर्थात ताणतणाव वाढलेले आहेत, काहीतरी चिंता असते, काहीतरी भीती असते आणि हे सगळं कमी करायचं ते सुद्धा योग्य पद्धतीनं मुलांवर न रागवता पॉझिटिव्ह पद्धतीनं हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर एकीकडे मुलांचा अभ्यास, शाळेतलं वातावरण, त्यांचे छंद जोपासणं आणि ह्या सगळ्यामध्ये पालकांनी स्वतःचं भावनिक नियंत्रण सुटू न देणं. मुलं कधीतरी हट्टीपणा करतात, आक्रमक वागतात, मग त्यांच्याशी नेमकं वागायचं कसं. हा थोडंसं कठीण वाटतंय पण हे थोडं सोपं देखील आहे आणि हेच सोपं करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे समुपदेशक वैशाली पाटील यांना. नमस्कार वैशालीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मधुलिकाताई.
0: श्रोते हो, वैशाली पाटील मॅडम जी थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये MSc केलेलं आहे, तसंच मेडिकल लॅब टेक्निशियन मध्ये त्यांनी BSc डिप्लोमा केलेला आहे आणि डाएट आणि न्यूट्रिशन मध्ये सुद्धा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. महिलांसाठी होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या आवर्जून सहभागी होतात. आदिवासींसाठी त्या नेहमी सत्परतेनं काम करत असतात. आता मी म्हटलं तसं की मुलांचं समुपदेशन हे हल्ली प्रत्येक टप्प्यावर केलं जातं, तसंच आता पालकांचं समुपदेशन हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा वाटू लागलाय. तर मग याची गरज का निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं?
1: याची गरज निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. कारण ज्या परिवारामध्ये ज्या सिच्युएशन मध्ये आपण वाढलो त्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती. मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी खूप सारी लोक होती घरात, आजी आजोबा काका काकी. त्या कारणाने काय होतं तर मुलं खातायत, वागतायत, कशी वागतायत ते सगळं बघण्यासाठी बरेचशी लक्ष ठेवण्यासाठी लोक होती.
0: बरोबर बरोबर.
1: आता काय होतंय, फ्लॅट सिस्टीम आली आहे, घरात आई वडील आणि एक ते दोन मुलं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष कमी ठेवलं जातं असं आपण म्हणूया. किंवा पॅरेंटिंग किंवा पॅरेंट्स आताचे आई वडील दोघेही कामाला असल्या कारणाने मुलांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांनी थोडी कमी केली आहे. आणि हेच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कमी वेळात, कारण की आई वडिलांनी दोघांनी काम करणं आता काळाची गरजच आहे. नक्कीच.
0: तुम्ही आता उल्लेख केला तसा की एक काळ होता जेव्हा आपल्या सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची आणि आता आपल्याला छोटं कुटुंब पाहायला मिळतं जिकडे एक आई वडील आणि त्यांची मुलं एवढंच असतं. पण मग आपल्या काळातले आई वडील आणि आत्ताचे आई वडील यांच्यात तुम्हाला काय काय बदल झालेले पाहायला मिळाले?
1: काय होतं की आपले आई वडील हे सुशिक्षित होते पण त्यांचे विचार किंवा त्यांना असं वाटत होतं की मुलांनी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना येतात ते त्यांनी शिकायला हवं होतं किंवा यायला पाहिजे, किंवा आम्ही जे काय करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करायला पाहिजे. म्हणून ते मुलांना मोकळीकी देत होते, अच्छा तू हे करतोय मग हे कर. पण आताचे उच्च शिक्षित आई वडील असल्या कारणाने काय होतं की मुलांवर गोष्टी लादल्या गेल्या जातात की आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा मुलगा जर सिंगिंग करत असेल, छान डान्सिंग करत असेल तर मुलावर लादलं जातं की तूही तेच कर. मुलाची आवड ओळखली जात नाही.

0: होतं की आणि कमी वेळ असल्या कारणाने आई वडिलांकडे की आहाराकडे लक्ष दिलं जात नाही. ज्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाचं मुलांची शारीरिक जशी वाढ होणं गरजेची आहे तशी मानसिक वाढ होणं पण गरजेची असते. आपल्या वेळेची आई ही घरात असायची आणि आताची आई काळानुसार नक्कीच ती जॉब करतेय, नोकरी करतेय. आपली आई आपल्या आरोग्याकडे आणि आपला स्वतःच्या अभ्यासाकडे याच्याकडे लक्ष देत होते. आताच्या आईकडे टाइम नाही आहे. मग मुलांसाठी एक ठराविक वेळ काढा तुम्ही आणि तो ठराविक वेळ मुलांसाठीच द्या, हे खूप गरजेचं आहे.
1: खरंय खरंय.

0: आपण टप्पे बघायचे झाले किंवा आपण याचा काही गट पाहायचा झाला तर आपल्याला पाहायला मिळतं की 3 ते 10 वर्ष वयोगटातली जे मुलं आहेत त्यांचे जे पालक आहेत तर ही मुलांची आपण बघायला गेलो तर शाळापूर्व अवस्था मुलांची असते अगदी पहिल्या टप्प्यातली. तर या टप्प्यातल्या जे मुलांचे पालक आहेत त्यांनी कसं असणं अपेक्षित आहे किंवा त्यांनी मुलांना कशा प्रकारे हाताळणं गरजेचं आहे?
1: 3 ते 10 वयोगट म्हटल्यानंतर बाळपण.
0: हो
1: मी तर म्हणते बाळपण जगू द्या, कारण की बाळपण ही गोष्ट कधीच परत न मिळणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आई वडिलांनी त्यांचं बाळपण शिक्षण आरोग्य आणि त्यांच्या स्वतःच आवडीचे खेळ याच्यामध्येच ते जितकं जास्त रमतील त्याचा विचार करा. मुलांवर गोष्टी लादू नका, त्यांच्या स्वतःच्या कळेने घ्या, त्यांना काय आवडतं याचा विचार करा. दुसरं, ह्या वयागटामध्ये खेळ सुद्धा खेळले गेले पाहिजेत, जसं मैदानी खेळ. मी बघते आताच्या जनरेशन मधली मुलं 3 ते 10 वयोगटामधली सगळे मुलं फोन शिवाय राहत नाहीये. मी तर असंही ऐकते की बरेचसे पॅरेंट्स मला असे म्हणतात की आमचं बाबू आहे ना तो हातात फोन दिल्याशिवाय जेवत नाही.
0: हे सध्या खूप पाहायला मिळतं,
1: खूप सारं आहे. किंवा टीव्हीवर कार्टून लावला तरच तो जेवतोय. हे खूप भयानक आहे ऍक्च्युली, की तुम्ही जेवण शांत पद्धतीने
0: तुम्ही जेवाल शांतपणे
1: आणि मुलं काय करतायत की हट्ट जास्त करतायत की तुम्ही जर मला फोन दिला टीव्ही दाखवली तरच मी जेवण करणार. तर ह्या हट्ट जास्त होतोय मुलांचा, तर याच्यावरती पालकांनी असं केलं पाहिजे की मुलांना 2 गोष्टी सांगा. एक तर तुला जेवण मिळेल किंवा फोन मिळेल, किंवा मग आणखी असंही सांगू शकता तुम्ही की तू एवढं एवढं जेवलं एवढं एवढं संपवलं की मी तुला फोन देईन
0: नंतर देईन.
1: अशी गोष्ट ज्यावेळेस मुलांना पटवतं तर त्यांना असं वाटतं की अच्छा आई मला अडवत नाहीये, मला फोन देत नाहीये असं नाहीये. मग त्यांची चिडचिड नाही होत, मला फोन भेटेल पण मी जेवण संपवल्यानंतर. मग
0: ही
1: जर तुम्ही त्यांना सवय लावली तर नक्कीच ते जेवण संपवतील आणि सगळं संपवतात आणि लक्ष देऊन संपवतात की मला हे संपवल्यानंतरच आई फोन देणार आहे. आणि मग अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गेलो की नक्कीच मग मुलं त्यांचं स्वतःच जेवणही संपवतात आणि मग व्यवस्थित त्यांचा सगळ्या गोष्टीमधला त्यांना जेव्हा त्या वयागटामध्ये आहार भेटायचा आहे तोही आहार भेटला जातो. दुसरं, मैदानी खेळ. मैदान आता राहिलेलंच नाही मॅडम बघायला गेलं तर जिथे पॉसिबल होईल तिथे मुलांना मैदानी खेळ खेळू द्या, कारण की ह्या वयागटामध्ये त्यांची शारीरिक वाढ होत असते. जर तुम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीचे खेळ खेळून दिले नाही तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते एकलकोंडे राहतात, मित्रांमध्ये मिसळत नाही आणि मग पुढे जाऊन त्याचं खूप भयानक आजार म्हणजे आताच्या जनरेशनला जे पडतंय डिप्रेशन.
0: हो लगेच
1: सहज डिप्रेशन मध्ये आहोत आम्ही. तर मी लहान मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये बघते, जोपर्यंत त्यांना आई म्हणत नाही की तू जा उठ बस इतकं कंट्रोल करून जर मुलांना ठेवलं तर मुलं कधीच फुलत नाही, कारण की ते खूप अशी एक म्हण आहे की मुलं ही देवाघरची फुलं. तर जसे आपण फुलांना जितकं मोकळ्यापणाने त्या झाडाला खत पाणी आणि मोकळी हवा देऊ तशी ते सुंदर फुलं तयार होतात.
0: अगदी खरं,
1: ह्या वयागटातली मुलं सुद्धा तशीच आहेत. त्यांना तुम्ही जितकं मोकळीकीने वाढून द्याल, त्यांचे विचार जितके तुम्ही छान पद्धतीने त्यांना स्वतःला मांडून द्याल, पटवून द्याल, ते पटवून दिल्यानंतर ही मुलं तुमचं ऐकतात, नक्कीच ऐकतात.
0: अगदी खरंय तुम्ही म्हणता ते की मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि आपण त्यांना खेळण्यासाठी भरपूर वेळ देणं गरजेचं आहे. पण एकीकडे शालेय अभ्यासक्रम सुरू झालेला असतो, त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी असतात ज्या छंद या प्रकारामध्ये मोडतात, तर मग शिक्षण आणि छंद याचा समतोल पालकांनी कसा साधावा?
1: याचा समतोल राखण्यासाठी मॅडम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आई वडील फक्त परीक्षा आली की मुलांवरती खूप सारं लक्ष केंद्रित केला जातो, की मग त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं तू अभ्यास कर, तू खेळायला जाऊ नकोस, आणि मग त्या फक्त अभ्यास आणि अभ्यास त्यांच्यावर लादला गेला जातो. मग परीक्षेच्या वेळेस किंवा अगोदर अभ्यासाची तयारी करण्यापेक्षा तुम्ही त्यांना मुलांना अगोदरच सवय लावली की तू शाळेतनं स्कूलमधून आला की तुला मी 15 मिनिटं खेळण्यासाठी सोडणार आहे, त्याच्यानंतर तू येऊन थोडा अभ्यास कर, नंतर थोडा वेळ तू टीव्ही बघ. टीव्हीवर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे त्यांना कार्यक्रम दाखवा, सांस्कृतिक कार्यक्रम, किंवा आता त्यांना जर कार्टूनची आवड असेल तर स्टोरी टेलिंग कार्टून आलेत, हे खूप चांगला प्रकार आहे. मी म्हणते त्यांचं कार्टून बघण्याची ही हाऊस पूर्ण होते की मी कार्टून बघतोय म्हणून, आणि स्टोरी टेलिंग

0: मध्ये त्यांना काहीतरी स्वतःला शिकायला सुद्धा भेटते. मग त्या याचा टाइम टेबल करा की स्कूलमधून आल्या आल्या बऱ्याचशा आया असं म्हणतात अच्छा ठीक आहे तू फ्रेश हो आणि अभ्यासाला बस, असं करू नका. त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ द्या, मग तो खेळण्यासाठी असू दे किंवा त्यांचा छोटासा छंद असू, त्याला स्वतःला पेंटिंग आवडते, डान्सिंग आवडते, म्युझिक आवडते, तर त्याच्यासाठी त्यांना स्वतःला टाइम द्या आणि मग नंतर परत अभ्यास. त्या वयागटामध्ये मुलांना दमटवलं जातं नाही तुला अभ्यासच करायचा आहे, तर असं न करता कसे कुठलीही गोष्ट आपण ज्या वेळेस मुलांवरती लादतो ना तर त्यांना असं वाटतं की आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलंय, त्याच्यापेक्षा आपण असं करू शकतो की अच्छा तू हे केल्यानंतर तू ते कर. हा, त्यांना स्वतःच स्वतः ठरवून दिलं ना की आपापच मुलं स्वतःच करतात आणि अभ्यास खेळ याच्यामध्ये छान असा समतोल राखतात.
1: अरे वा, किती छान तुम्ही आता सांगितलं. आणि याबरोबरच अजून एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे त्यांच्या आवडीनुसार तर पालकांनी बदल होणे पालकांमध्ये अपेक्षित आहेच, पण पालकांनी मुलांना वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की नोकरीच्या बदललेल्या वेळा ज्या आहेत, कोणीतरी नाईट शिफ्ट मध्ये काम करतं किंवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं, तर ह्या गोष्टी पालकांनी कशा सांभाळाव्यात किंवा जो आहे तो क्वालिटी टाइम मुलांसोबत घालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे आपण पालकांना काय सांगाल?
0: ज्या वेळेस मुलांना वेळ दिला जातो तर मी स्वतः ऑब्झर्व केले, बरेचसे पॅरेंट्स माझ्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी येतात, तर मी त्यावेळेस त्यांना हे सांगते की मुलांना तुम्ही टाइम देता त्या टायमाला टीव्ही चालू असतो, स्वतःही टीव्ही बघतात आणि मुलांनाही टीव्ही किंवा फोन, हातात फोन असतो, मुलंही फोन बघतात आणि तुम्ही, हा मुलांसाठी क्वालिटी टाइम नाहीये. तुम्हाला जर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल किंवा खास मुलांसाठी टाइम द्यायचा असेल तर त्यावेळेस मुलांना जवळ घ्या, त्यांना सुरुवात करा की आज काय झालं. फक्त त्यांना तुम्ही विचारलं की आज काय झालं, ते एकदा एक बटन दाबलं गेलं की मुलं सुरू होतात, पण तुम्ही जर त्यांना विचारलंच नाही काय झालं तर ते तुम्हाला सांगायला येत नाही आणि मग काय होतं की मुलं सांगायचे बंद करतात. हळूहळू त्यांना ती सवय लागते की हे सांगायचंय की नाही सांगायचंय आणि मग ज्या वेळेस मुलं थोडी मोठी होतात तेव्हा त्यांना स्वतःला सवय लागते की हे काय सांगायची गरज नाहीये. म्हणून तुम्ही मुलांना फक्त एकच गोष्ट विचारायची की काय झालं आज,
1: दिवस
0: काय काय केलं तू, स्कूलमध्ये काय झालं, मग येताना काय झालं, किंवा बऱ्याचशा आता आई आणि बाबा दोघे पण जर नोकरीला असतील तर आल्यानंतर त्यांना मुलांना तुम्ही जवळ घेऊन विचारा की तू काय केलंस आज, काय खाल्लंस आज, की मुलं आपोआपच सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात. तर हा थोडासा टाइम आणि खूप काय टाइम द्यायची गरज नसते. मी स्वतःचा अनुभव सांगते की माझंही खूप सारं कामांमध्ये आणि मीटिंग्स मध्ये मलाही टाइम नसतो, तर मी एकीकडे स्वयंपाक करते आणि माझ्या मुलीला स्टूलवर बसवून ठेवते, तिला अभ्यासाबद्दल वगैरे काही काही विचारत नाही, मी तिला फक्त विचारते मग काय केलं आज स्कूलमध्ये, टीचर काय बोलले, मग तुझी मैत्रीण काय म्हणाली, मग तुला आवडलं ना टिफिन, की ती जे चालू करते ते माझा स्वयंपाक होईपर्यंत. मग तिला आता ते सवयच लागलीये की मी जरी कामात असेल, एखादं पुस्तक वाचत असेल किंवा काय करत असेल, इकडे ते सांगतच बसते. आणि मग ही जी सांगण्याची सवय आहे याच्याने काय होतं मॅडम की मुलं स्वतः कधी कधी चुकीचं करतात ते आपण तिथेच थांबू शकतो, किंवा मुलांसोबत कुणीतरी चुकीचं करतंय तेही आपण तिथेच थांबू शकतो. तर त्याच्यामुळे मुलांना बोलण्यासाठी असा स्पेसिफिक टाइम, 7 ते 8 मुलांशी बोलायचंय, सकाळी बोलायचंय, दुपारी, हे न करता तुमच्या स्वतःच्या कामांमध्ये मुलांना सवय लावा तुमच्याशी बोलण्याचं. तुमचं आणि मुलांचं कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच. आणि प्रत्येक टप्प्यावरती जर पालक आणि मुलांचं हे कम्युनिकेशन, जे संवाद साधणं आपण ज्याला म्हणतो, हे जर खूप छान असेल तर हा पालक आणि मुलांमधलं नातं हे वृद्धिंगत व्हायला नक्कीच मदत होईल. आणि यातलाच दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 10 ते 14 या वयोगटातला, आणि या वयोगटातले जे पालक आहेत, मुलांचे पालक जे आहेत, त्यांची विचारसरणी मुळात कशी असणं अपेक्षित आहे?
0: आता हा जो वयोगट आहे ना, ह्या वयोगटामध्ये मुलांचं बालपण आत्ताच संपलेलं असतं, त्यांना नवीन नवीन गोष्टी, अभ्यासक्रम वाढलेला असतो, जबाबदारी थोडीशी वाढली असते, आणि ह्या वयोगटात आई वडिलां काय करतात की अच्छा आता तू मोठा झालाय, आता तू मोठी झालीय, आता तुला हे आलं पाहिजे, हे तू केलं पाहिजेच, हे तुझं तू कर, हे करणं योग्य आहे, असं केलंच पाहिजे. पण मग त्यांना आपोआपच स्वतःला वाटून जातं की मी खूप मोठी झालीय, खूप मोठा झालोय, मग ते स्वतःचे स्वतः डिसिजन बनवायला सुरुवात करतात. तर ती एक गोष्ट एक चांगली आहे की मुलांवर स्वतःच स्वतः कामं करणं किंवा स्वतःच स्वतः विचार मांडणं आणि स्वतःचं

0: डिसिजन क्रिएट करणं किंवा सांगणं ही गोष्ट चांगली आहे, पण त्या वयागटामध्ये अभ्यासाची जबाबदारी जास्त द्यावी असं मला वाटतंय. कारण की ह्या वयागटामध्ये बौद्धिक वाढ खूप सारी होत असते. मुलं जितकं जास्त शिकणार तेवढ्या जास्त गोष्टी त्या स्वतः अकस्मात करतात आणि त्या गोष्टीला नक्की चालना भेटते. ह्या वयागटामध्येच ठरतं किंवा ह्या वयागटामध्येच कळतं की आपलं मूल पुढे जाऊन काय करणार आहे. त्यांची स्वतःची आवड ह्या वयामध्ये आपल्याला दिसून येते. एकंदरीत उलट आपण करतोय बहुतेक वेळा की लहान असतानाच 4-5 वर्षाचा असतानाच आपण विचार करतो नाही हे याच्यात हुशार होणार आहे, हे करू शकतो. पण नाही, ह्या वयागटातल्या मुलांकडे जास्त लक्ष द्या. ह्या वयागटातल्या मुलांना काय पाहिजे, त्यांची आवड, त्यांचं शिक्षण किंवा त्यांचं खेळ किंवा त्यांची एखादी हॉबी असू शकते, ती ह्या वयागटामध्ये पूर्ण करा. अभ्यासाचा ताण थोडासा कमी असतो ह्या वयागटामध्ये, त्यांना टाइम असतं, तर एखादा छंद छान पैकी त्यांच्या बरोबर अभ्यासासोबत एक छंद जोपासून मुलांना चांगल्या पद्धतीने सांगता येईल.
1: नक्कीच नक्कीच. एकीकडे या वयोगटातल्या मुलांची मानसिक आणि शारीरिक जी आहे ती वाढ होते, त्याच्यात त्यांचे बदल सुद्धा होत असतात, तर पालकांनी त्यावेळेला सिच्युएशन कशी हाताळणं गरजेचं आहे.
0: ह्या वयोगटामध्ये मानसिक बदल होतात. आता मानसिक बदल झाल्यानंतर काय होतं की त्यांना स्वतःला ठरवण्याची वाव मिळून जाते. मग ते स्वतःचा निर्णय स्वतः ठरवतात. आणि तसंही बघायला गेलं तर ह्या वयोगटातली मुलं आहेत ते त्यांचं सगळंच बदलतं. स्कूल, शाळा किंवा त्यांचे मित्र परिवार असं सुद्धा बदल घडतो. मग त्या बदलांसोबत जर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जर त्या विचारांमध्ये जर गेले की सांगितलं की बापरे तुम्हाला हेच करायचं आहे, मुलांनी एकटे जा किंवा सोबत जा, तर असं न करता मुलांचा निर्णय स्वतःचा स्वतः करून द्यावा.
1: साधारणपणे 10 ते 14 या वयोगटातले जी मुलं आहेत त्यांना किती निर्णय घेऊ द्यावेत पालकांनी आणि मोठ्यांनी कशा प्रकारे काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग घ्यावा, काय सांगाल आपण त्याविषयी.
0: ह्या वयागटातल्या मुलांना निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. त्यांना नक्कीच स्वतःचा विचार ते स्वतः मांडू शकतात, पण समाजामध्ये किंवा आणखी जगामध्ये काय चाललंय किंवा कशा प्रकारची लोक असतात हे सगळं तुम्ही आधी त्यांना समजवून सांगा, त्यांना शिकवा, आणि मगच पुढच्या गोष्टीसाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी द्या. निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर की चूक, कधी कधी काय होतं की एखाद वेळेस सांगितलं की मी पिकनिकला चालले किंवा पिकनिकला जाते असं, तर आई वडील ते हाणून पाडतात की नाही नको जाऊ पिकनिकला किंवा जा. तर अशा वेळेस काय करायचं की जर तुम्हाला त्याला पिकनिकसाठी पाठवायचं नसेल तर त्यावेळेस मुलांना तुम्ही समजून सांगा की याचे दुष्परिणाम काय होतील किंवा काय होऊ शकतं तुझ्यासोबत, तू जाऊ नकोस असं न म्हणता तुला काय काय होऊ शकतो ह्या गोष्टीचा त्रास, हा जर आपण समजून सांगितलं तर नक्कीच ते काय करतात की अच्छा हे माझ्या बरोबर ते हे चुकीचं होऊ शकतं, अच्छा याचा मला त्रास होऊ शकतो, मला मम्मी किंवा आई म्हणते जा पण मला त्रास होतोय म्हणून नको म्हणतीये, याच्यावरून तुम्ही त्यांच्यापासून दूर नाही जात. त्यांना मग कळून जातं की माझ्या नुकसान होणार आहे म्हणून माझे आई वडील मला पाठवत नाहीये. कारण की ह्या वयोगटामध्ये ना मुलांचं खूप सारं असं क्रेज असते की मला पिकनिकलाच जायचंय किंवा माझं मित्रमैत्रिणी इकडे चाललेत मला इकडेच जायचंय, किंवा मग एखादं नवीन काय व्हिडिओ गेम म्हणा ती आलीये मार्केटमध्ये तीच हवी आहे मला, किंवा फोन हवा आहे हा सुद्धा खूप, अरे माझ्या मित्राकडे फोन आहे मैत्रिणीकडे फोन आहे मलाही फोन हवाय, तर मग हा हट्ट आहे तो पूर्ण करण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आधीच समजून सांगा तुम्ही त्यांना. जर दुष्परिणाम समजून सांगितल्यानंतर आपोआपच त्यांना कळतं, मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे विलन होत नाही, तर तुम्ही त्यांना अधोरेखित करता की याच्याने तुझं नुकसान होऊ शकतं, बघ तुला जमतंय तू कर, पण असं असं होईल असं ज्यावेळेस तुम्ही दाखवून देता ना तर मुलं मग ऑटोमॅटिकली तुमच्या जवळ येतात आणि मग ती गोष्ट करायची की नाही करायची हे ठरवतात.
1: बरोबर आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे खोडून न काढता त्यांना समजावून सांगणं अपेक्षित आहे आणि तसंच पालकांनी जो मुलांचा हट्टीपणा आहे तो देखील कसा हाताळावा, काय सांगाल आपण या दोन्ही गोष्टींबद्दल.
0: मी आता बघते मुलांमध्ये हट्टीपणा फार आहे आणि प्रत्येक आई वडिलांची ही कंप्लेंट असते की माझं मूल खूप हट्टी आहे, नाही तो ऐकतच नाही, ती ऐकतच नाही, तिला ते दिल्याशिवाय ती गप्पच बसेना किंवा तिला ते लागतच. हा हट्टीपणा मुलं करतायत ठीक आहे, पण त्याला वाव सुद्धा
1: पालकच
0: देतात, माफ करा पण पालकच देतात मुलांना. ना हट्टीपणा हट्ट त्यांचं पूर्ण करण्यासाठीच आपलं पूर्ण आयुष्य आपण घालवतो हे आई वडील मुलांना दाखवून देत आहेत की हे सगळं जे काय करायला घेतलंय ना हे सगळं तुमच्यासाठीच आम्ही करतोय, आणि मग अशा सिच्युएशन

0: डिस्कशन मध्ये ते स्वतः टेकन फॉर ग्रँटेड पकडतात आई वडिलांना, का हे सगळं जे आहे ते सगळं आमच्यासाठीच चाललंय, मग मी काहीही मागितलं तरी मला मिळणार. एखाद वेळेस मुलांनी जर एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर तो हट्ट लगेच पूर्ण करू नका. त्या हट्ट पूर्ण करण्यासाठी थोडा टाइम घ्या आणि मग नंतर थोड्या दिवसानंतर थोड्या वेळेनंतर ती गोष्ट त्यांना आणून द्या. तो आनंद मुलांचा तुम्ही स्वतः एन्जॉय करा. मी म्हणते त्यावेळेस काय होतं की अच्छा मला बाबांनी ही गोष्ट मला आत्ता आणून नाही दिली पण नंतर आणून दिली, त्यावेळेस बाबाच्या बद्दलची मनामध्ये प्रेम सुद्धा वाढून जातं आणि ती गोष्टही त्याला मिळते. पण ती लगेच जर आपण दिली ना तर मग मुलं आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड पकडतात. मग नेक्स्ट टाइम तुम्ही ती गोष्ट आणूनच द्यायला पाहिजे. बरेच मुलं तर मी बघते की एखादी गोष्ट जर दिली नाही तर रडून रडून आजारी पडून जातात. की हे हवंच मला, हेच हवं मला, असंच हवं मला, हेच खायला लागतं. खाण्यापासून हट्ट असतात मुलांचं की मला नूडल्सच हवेत, मला पिझ्झाच हवाय. तर हे खाण्याचे जे हट्ट आहेत हे हट्ट पुरवण्यापेक्षा महिन्यातून एखाद दिवशी ठेवा. माझ्या घरी खाऊ डे असतो की महिन्यातून एक दिवस आमचे आम्ही सगळेच खाऊ खातो तिच्या सोबत. तिला जी गोष्ट हवी आहे खाण्यासाठी ती मी पुरवते आणि मीही खाते. माझाही चीट डे होतो आणि तिच्याही मनाचं ठरते. ती तिच्या मैत्रिणीला सांगते ही गोष्ट की आज आमचा खाऊ डे होता आणि ती वाट बघते अच्छा मम्मी आपला खाऊ डे कधी असणार. मग ती गोष्टी प्रत्येक गोष्टी ज्या वेळेस तिला इच्छा होते ना तर ती आता स्वतःहून नाही मागते. अच्छा खाऊडे असेल ना मम्मी, ज्या दिवशी खाऊडे असेल ना आपण त्या दिवशी खाऊ. म्हणजे ती त्या दिवसाची वाट बघते खाऊडेचे. तर असं थोडस काहीतरी ठेवा आठवड्यातून एकदा त्यांच्या आवडीचं किंवा 15 दिवसातून तुमच्या सोयीनुसार त्यांचे हट्ट पूर्ण करा. कारण की त्यांचे हट्ट पूर्ण करण्यासाठीच आई वडील आहेत. आई वडिलांचा खरा आनंद त्याच्यातच आहे की मुलं किती खुश राहतात, किती आनंदित राहतात. तर ते हट्ट पूर्ण करा पण त्या गोष्टीसाठी थोडा टाइम द्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की एखादी गोष्ट लगेच मिळाली तर त्याचं कौतुक संपतं.
1: त्याची किंमत
0: राहत नाही. तर थोडा टाइम द्या, टाइमानंतर त्यांना ती गोष्ट आणून द्या. नक्कीच तुमचं आणि त्यांच्यामधला जो चांगला किंवा प्रेम आहे ते नक्कीच टिकून राहील.
1: नक्कीच नक्कीच.

0: ह्या सगळ्यामध्ये थोडस आपण मुलांना धाक असावा किंवा मुलांना एक समज असावी म्हणून आई वडील नेहमी प्रयत्न करत असतात. कधीतरी आईच्या तोंडून किंवा घरातल्या इतर मंडळींच्या तोंडून वाक्य पटकन निघून जातं, बघ तू असं वागलास ना तर मी बाबांना सांगेन, किंवा तू ऐकलं नाहीस ना तर तुझी मी कंप्लेंट आईकडे करेन. तर ह्या वाक्यरचनेत बदल होणं खूप गरजेचं आहे, कारण का आई वडील हे विलन नसून ते आई वडील आहेत हे मुलांना समजणं किंवा मुलांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे घरातल्या इतर जे पालकांच्या अनुपस्थितीत पालकांची भूमिका बजावतात त्यांनी कशा प्रकारे हाताळावं.
1: हे मॅडम खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. मी याच्यावरती एवढंच म्हणेन की मुलांचं पालन पोषण ही आई आणि वडील यांची दोघांची तेवढीच जबाबदारी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं तीच गोष्ट आता बऱ्याचदा मी बघायला मिळते मला सुद्धा, की जर घरात मुलांनी काही चुकीचं केलं, अगदी काचेचा ग्लासही फोडला किंवा मग एखाद्या गोष्टीचं नुकसान केलं किंवा न सांगता तो मित्रांसोबत गेला किंवा घरी येण्यासाठी उशीर झाला, तर घरात असणारी व्यक्ती म्हणजे जर आई असेल तर आई लगेचच म्हणते अच्छा बाबांना येऊ दे मी तुझं नाव सांगते. जर बाबा असतील तर बाबा म्हणतात अच्छा तू असं केलंस ना मी आईला नाव सांगेन. तर असं करू नका, करायला नाही पाहिजे असं. असं केल्याने ती व्यक्ती विलन ठरते हे बरोबर आहे तुमचं. तर प्रत्येक वेळेस काय होतं की तुम्ही त्यांना टार्गेट न करता तुम्हीच ती जी मुलांनी जी चुकी केली ती तुम्हीच सॉल्व्ह करा. चुकी त्यांच्याकडनं पण होऊ शकते आणि आपल्याकडनं पण होऊ शकते, पण मुलांकडे न झाल्यानंतर त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी तूच केलं हे तुझ्यामुळेच झालं असं करू नका, कारण की त्यांच्या स्वतःच्या मनावरती हा खूप सारा परिणाम होतो आणि मुलं नक्कीच ह्या वयागटातली मुलं डिप्रेशन मध्ये जातात, त्याला कारण हाच होतो की

0: मुलांचा विचार असा असतो की मी काही करायला गेलं ना की मला बाबा ओरडतात, मी काही सांगितलं ना तरी मला आई ओरडते. मग मुलं तुमच्यापासून दूर जातात. मुलांना तुमच्या जवळ ठेवायचं असेल तर त्यांची एखादी चुकी तुम्ही सॉल्व करा किंवा माफ करा. आपलीच मुलं आहेत,
1: बरोबर.
0: दुसऱ्या टायमाला हे असं करू नकोस असं बजावणं नक्कीच चांगलं आहे. मुलांना आत्ताच्या जनरेशनच्या आई वडील मुलांना ओरडत नाहीयेत. इवन मी असं बघते की ते शिक्षकांनाही म्हणतात की माझ्या मुलाला ओरडू नकोस, माझ्या मुलीला ओरडू नकोस. तर हे बरोबर आहे, पण काय होतं की मुलांना ओरडणं किंवा मुलांना जर समजून सांगायला गेलं ना किंवा मुलांना समजून सांगितलं गेलं नाही तर त्यांना तो धाक राहत नाही, कोणाची भीती राहत नाही. तर मुलांना स्वतःच्या धाक किंवा स्वतःची भीती जर ठेवायची असेल तर मुलांना एक वाक्य सांगा की अच्छा तुझ्याकडनं हे झालंय, ठीक आहे आपण ते दुरुस्त करू, पण पुढच्या वेळेस हे असं काय करू नको. मग अशा वेळेस तुमची जी भूमिका असते ती भूमिका बघून मुलं ठरवतात लगेचच, अच्छा माझ्याकडनं चुकी झाली ना तरी ती दुरुस्त झाली आणि मग मला आता मी पुढे चुकी नाही करणार. किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की मुलं चुकी करतात आणि ती आई वडिलांपासून लपवून ठेवतात. चुकी लपवली गेली की नुकसान हा मुलांचा नाही तर आपला सुद्धा होतो. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडची झालेली चुकी ही जर आपल्याला सांगितली तर आपण त्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढू शकतो किंवा त्याला समजावून सांगू शकतो. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांना ओरडणं पेक्षा तुम्ही त्यांना समजावून सांगा की आम्ही आहोत, जे काय असेल, जे काय घडलं असेल, जे काय झालं असेल ते मला येऊन सांगा. मुलं नक्कीच सांगतात.
1: नक्कीच. आणि ह्याच्यामुळे पालक आणि मुलांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण व्हायला मदत होते. आणि हा जो मुद्दा आहे विश्वासाचा तो सगळ्यात महत्वाचा असतो, तो म्हणजे तिसऱ्या टप्प्यावरती पालक आणि मुलांचं नातं. आणि ही जी मुलं आहेत ती 14 पुढच्या वयोगटातली आहेत, 14 ते 20 मधली. तर इथे पालकांनी मुलांशी कसं वागावं काय सांगाल?
0: 14 ते 20 वयोगट म्हटल्यानंतर ही मुलं एक नवीन जनरेशन मध्ये जाण्याचं वय आहे. हे नवीन जनरेशन मधली किंवा आत्ताची जी जेनजी जनरेशन खूप आहे म्हणजे, तर त्या जेनजी जनरेशनच्या बद्दलच मी बोलतेय की त्यांना असं वाटून जातं ह्या वयोगटातल्या मुलांना की आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हे होण्यामागचं जर मी शारीरिक गोष्टीबद्दल जर मी बोलली तर त्यांच्या शरीरात ह्या वयोगटामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात. म्हणून हॉर्मोनल चेंजेस झाल्या कारणाने त्यांची विचार करण्याची शक्ती किंवा स्वतःची विचार मांडण्याची जी शक्ती आहे किंवा चिडचिडपणा म्हणा हा खूप सारा प्रमाणात येतो, नक्कीच बरोबर आहे. पण ज्यावेळेस ह्या वयोगटातल्या मुलांना असं वाटतं की आम्हाला सगळ्यातलं सगळं येतं तर त्यावेळेस ते लगेचच आई वडिलांकडे एक शब्द टाकून देतात, तुला काय समजत नाही, तुला काय कळत नाही यातलं.
1: हे पटकन बोलतात,
0: पटकन बोलतात मुलं. आणि त्यावेळेस मग आई वडिलांना रिअलाइज होतं की अरे बापरे हा तर माझा ऐकतच नाही, ही तर माझा ऐकतच नाहीये. तर अशा वेळेस त्यांच्या कळेनेच गेलेलं खूप चांगलं असतं.
1: अगदी.
0: त्यांना काय करायचं आहे, तुला कुठे जायचं आहे, अच्छा मग मी सोबत येऊ का, अच्छा मग तिथे माझी गरज आहे का, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला आम्ही तुझ्या सोबत आहोत असं जर मुलांना दाखवलं गेलं तर त्यांना आपल्याबद्दलचा एक सॉफ्ट कॉर्नर राहतो. ते कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर अच्छा आईलाही पण इथे यायचं होतं, अच्छा वडीलही मला म्हणत होते की मी पण येऊ का, मग त्या सॉफ्ट कॉर्नरने ते जातात. मग नक्कीच अशी मुलं कुठल्याही चुकीची गोष्ट किंवा चुकीचा विचार करताना 10-10 विचार करतात की आई वडील माझ्या सोबत आहेत. मग ज्या ह्या वयोगटामध्ये ज्या चुका होतात किंवा निर्णय चुकतात तर ते स्वतःहून ते त्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याची मदत होते.
1: बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि इथे मुलं भरकटण्याचे खूप चान्सेस असतात, तेव्हा पालकांनी कसं हुशारीने आणि प्रेमाने सुद्धा ते हाताळणं गरजेचं आहे.
0: आता मुलं भरकटण्याचं वय हेच असतं, बरोबर आहे. पण त्यावेळेस काय करायचं की तुम्ही त्यांच्यावरती सतत लक्ष ठेवू नका. कुठे गेला, किती वाजता येणार आहे, कुठे आहेस, आता तर फोन हा हातातली वस्तू आहे अगदी एक सेकंदात, अच्छा क्लासमधून निघाला का, मग आला का, मग पोहोचलीस का, हे न करता तू किती वाजता येणार आहेस असं, तू किती वाजता येणार आहेस असं टाइम विचारून घ्या. याच्यामध्ये तुम्ही हुशारीने वागायचं कसं तर मी सांगते. त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत याची विचारपूस त्यांना करत राहा. तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत किंवा तुमची मुलगी आहे तर तिचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचे आई वडील काय करतात. तुम्ही सतत ज्या वेळेस त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे बद्दल जर विचारता तर त्यावेळेस काय होतं की मुलं सगळं तुम्हाला सगळीच गोष्ट सांगतात की माझी मैत्रीण अशी म्हणाली.

0: माझा मित्र असं म्हणाला, म्हणजे एकंदरीत त्यांच्यामध्ये काय चाललंय याची थोडस तुम्हाला थोडीशी गोष्ट तुम्हाला समजून येते की हो। काय चालू आहे ते
1: त्यांच्या घरातलं वातावरण, त्यांची कल्पना येते आपल्याला,
0: कल्पना येते बरोबर। आणि यांच्यामधलं सुद्धा, मुला मुलींच्या मधलं सुद्धा त्यांचे प्लॅनिंग मग ते तुम्हाला येऊन सांगतात ऑटोमॅटिकली की आम्ही उद्या फिरायला जाणार आहेत, आम्ही उद्या कॉफी शॉपला जाणार आहेत। तर हे जे प्लॅनिंग असतात ना ते तुम्हाला येऊन सांगतायत। मुलांना, ह्या वयागटातल्या मुलांना तुम्ही हे करू नका असं सांगू नका, ज्यांना त्यांना स्वतःची गोष्ट

तर हे जे प्लॅनिंग असतात ना ते तुम्हाला येऊन सांगतायत मुलांना, ह्या वयोगटातल्या मुलांना तुम्ही हे करू नका असं सांगू नका, ज्यांना त्यांना स्वतःची गोष्ट आणि स्वतःचा डिसिजन घेऊ द्या, त्यांना काय वाटतं ते बघा, निर्णय तुमच्यावर ठेवा प्रत्येक वेळेस, जरी तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट चुकीची आहे तरी पण तुम्ही त्या मुलांना सांगा की तू जा, पण मग कितक्या इतक्या वाजता परत ये, मग म्हणजे त्यांना असं वाटत नाही की मला अडवते म्हणून असं, आणि मग माइंड मध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना ते सतत आठवत राहतं की सायकोलॉजी आहे की नाही. आईने सांगितलंय मला 7 वाजता घरी यायचंय, 6 वाजता घरी यायचंय, मग मी जास्त वेळ इथे थांबणार नाहीये, मग ते एक प्रकारची एक ओढ लागते तुमची. पण जर त्याच्या विपरीत तुम्ही जर असं केलं की जाऊ नको घरातच थांब, तर ती मुलं डेफिनेटली मग आई आणि वडील यांच्यामधला आणि मुलांमधला संवादच संपून जातो. पुढच्या वेळेस मग ती मुलं तुम्हाला विचारायला येत नाही, ते त्यांचे त्यांचे प्लॅन ठरवतात, मग इथून सुरुवात होतो खोटं बोलण्याचा प्रवास. आणि मग त्यांचे त्यांचे ठरवतात, त्यांचे त्यांचे जातात, मग मित्र मैत्रिणीला सांगतात माझ्या आईला सांगू नको, मैत्रिणीला सांगतात की माझ्या वडिलांना सांगू नको, आणि मग असा सगळ्या याच्यामधला आपली मुलं भरकटतात मग, आणि मग चुकीचा निर्णय निर्णय कुठलाही असू द्या मुलांचा, त्यांच्या सोबत उभं राहणं हे पालकांचं काम आहे सगळ्यात महत्वाचं. फक्त तो चुकीचा निर्णय तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजून सांगता, प्रत्येक वेळेस मुलं चुकतात असं नाही, त्यावेळेस आपण आई वडील म्हणून त्यांच्या सोबत उभं राहायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की काय चुकीचं आणि काय बरोबर, पण ती गोष्ट तुमच्यापर्यंत आधी यायला पाहिजे, ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत एक चांगलं असं नातं ठेवायला पाहिजे, जेणेकरून मुलं घरी येऊन तुम्हाला सगळीच गोष्ट सांगणार.

0: पालकांनी कसं असणं गरजेचं आहे, खंबीरपणे उभं राहणं.
1: ह्या सिच्युएशनला बरेचसे पॅरेंट्स काय करतायत की प्रत्येक वेळेस तुझ्या मित्राला इतके मार्क्स पडले, तुझ्या भावाला इतके मार्क्स पडले होते आणि तुला इतकेच मार्क्स पडलेत. आत्ताच जे जनरेशन आहेत त्यांना मार्क्स मध्ये तुम्ही त्यांची स्वतःची हुशारी ही मार्क्स मध्ये नका मोजो. मुलांची तुलना जेव्हा होते ना त्यावेळेस त्यांना ऑटोमॅटिकली असं वाटतं की अरे मी कुठेतरी कमी पडतोय. त्याच्यामुळे तुलना करू नका त्यांची, त्यांना स्वतःच्या कळेने घेऊ द्या. प्रत्येक मुलाला जर 100 पैकी 100 मार्क्स पडणार असेल तर मग तर हे फार कठीण गोष्ट आहे. आणि आई वडील प्रत्येक वेळेस ते मार्क्सच का मोजतात मला काय माहिती नाहीये की तुझ्या मित्राला 90% पडले, तुलाच 80 का, तू तर सोबतच क्लासला जात होता, तुझ्यावर आम्ही इतका खर्च केला. त्याच्यामध्ये आणखी एक मी रिसेंटली ऐकलेलं वाक्य सांगते की त्या 10वीला माझ्याकडे केस होती हे की 10वीचा मुलगा होता आणि त्याची आई स्वतः MSc एज्युकेटेड माझी मैत्रीणच आणि त्याला मार्क्स 10वीमध्ये थोडेसे कमी पडले ऍज कम्पेअर टू त्याच्या मोठ्या बहिणीपेक्षा. ह्या एक आईची कळकळ की मुलीला मार्क्स कमी पडले तर चाललं झालं असतं, पण तू मुलगा आहे, तुला घर सांभाळायचं आहे, आम्हाला सांभाळायचं आहे, तुला चांगले मार्क्स भेटले असते, चांगलं कॉलेज भेटलं असतं, तू काहीतरी चांगलं बनलं असतं. इथून त्या आईची सुरुवात होती. दुसरी तर कहर सुरुवात होती की त्या मुलाला इतकं हॅमर केलं की त्याला तिने सांगितलं तुझ्यामुळे मी नोकरी केली नाही, तुझ्यामुळे मी घरातच बसली. ही ऍक्च्युली हे आईचं बळीदान आहे ह्या गोष्टीसाठी. तर मी तिला खूप मानते की तिने हे सगळं केलंय, पण ज्या वेळेस मुलांना आपण जेव्हा असं सांगतो ना की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं तर ती मुले आपल्या जवळ नाहीत, उलट आपल्यापासून दूर जातात. की मग ते असे असंही उत्तर असतं त्यांचं की हे सगळं मी नव्हतं सांगितलं.
0: मुलं एकदम
1: त्या टोकाचं उत्तर ऐकलेलं आहे मी की हे सगळं मी नव्हतं सांगितलं तुला करायला, की तू माझ्यासाठी नोकरी सोडून घरात राहिली हे का सांगण्यासाठी मी नव्हतं सांगितलं करण्यासाठी तुला. तर मग अशा वेळेस डिप्रेशन फक्त मुलं नाही आई वडील पण डिप्रेशन मध्ये येतात. तुम्ही विचार करा त्या आईला काय वाटलं असेल की जिने इतकं एज्युकेशन असून नोकरी सोडली आणि त्या मुलाला फक्त वाढवण्यासाठी ती घरात राहिली. त्या आईचं दुःख कोणीच मोजू शकत नाही मी सांगते. पण मग अशा सिच्युएशन मध्ये मुलगा तिच्यापासून डेफिनेटली दूर जाणार असत. तुम्ही जेव्हा सांगता मुलांना की मी तुमच्यासाठी करतोय, मी तुझ्यासाठीच करते, हे सगळं चाललंय ते तुझ्यासाठीच चाललंय, असं ज्या वेळेस तुम्ही सांगायला जाता त्यावेळेस मुलांची जर अशी उत्तरं येत असतील तर तुम्ही आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडलंय. सगळं करून सुद्धा तुम्ही कमी पडताय. त्याच्यापेक्षा मुलांचा किती मार्क्स पडलेत, किती मार्क्स आलेत तुला, ते त्याची कम्पॅरिझन दुसऱ्या मुलांसोबत करण्यापेक्षा आपला मुलगा कुठे हुशार आहे, आपला मुलगा काय करू शकतो याचा विचार करा. याच्यासाठी एक आणखी सायकोलॉजीचा वापर आई वडील करू शकतात की बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलंय की माझी मुलगी फार आळशी आहे, माझ्या मुलाला तर काहीच येईना, हा तर बावलटच आहे, याला तर अक्कळच नाही. अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही सतत सतत हे शब्द मुलांवर बोलता, ते ऐकतायत, मग त्यांच्यावरती हे हा वर्ड हॅमर होतो की मग ते तसंच विचार करायला लागतात. अच्छा मला काही समजत नाही का, मला काहीच कळत नाही का, मी काहीच करू शकत नाही का. त्याच्या विपरीत जर मुलांना तुम्ही सांगितलं किंवा बोलले गेले की ठीक आहे तुला एवढे मार्क्स कमी पडलेत तिथे तर तुम्ही काहीच करू शकत नाही, मग त्यावेळेस तुमची अशी स्वतःची भूमिका अशी ठेवा की मार्क्स कमी पडलेत ना ठीक आहे चालेल, आपण त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या गोष्टीसाठी करू किंवा वेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ, तुझं हे नाही करता आलं तर आपल्याकडे हे ऑप्शन आहे. अशा वेळेस ती मुलं मला मी काहीच करू शकलो नव्हतो, मी काहीच करू शकत नव्हतो, पण मला आई वडिलांनी सांभाळलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, हे वाक्य त्यावेळेस मग ते मुलांच्या तोंडून येतं की तुम्ही त्यांना सांभाळून पुढे घेऊन गेलेत.
0: बरोबर.
1: त्या व्यतिरिक्त ज्या वेळेस मुलांना आपण म्हणतो की तुला काहीच समजत नाही, तुला अक्कळच नाहीये, तू बावलटच आहे, असं करण्यापेक्षा जर तुम्हाला तुम्ही त्यांना म्हटलं अरे माझा बेटा खूप हुशार आहे, माझ्या मुलीला खूप समज आहे, असं वारंवार जेव्हा तुम्ही बोलता आणि हा शब्द जेव्हा वारंवार तुम्ही इतरांना सांगता त्यावेळेस मुलं चुकी करतानी हजारदा विचार करतात
0: मला आईने चांगलं म्हटलं.
1: यस, जेव्हा नातेवाईक तुमचे येतात तर तुम्ही म्हटलं नातेवाईकांसमोर तिला काहीच अक्कळ नाहीये, तिला कळतच नाही, ती फार आळशी आहे, ती का काम करेल, ती का हुशारी दाखवेल, माझ्या आईनेच मला टॅग लावलाय. त्याच्यापेक्षा तुम्ही हे सांगायला सुरुवात करा की माझी मुलगी फार हुशार आहे, माझ्या मुलाला फार समजतं, माझा मुलगा मला मदत करतो किंवा त्याला कुठल्याही गोष्टीचं मला परत

प्रत्येक टप्प्यावर बघतो की परीक्षा ह्या असतातच आणि पालकही ते खूप छान पद्धतीने हाताळतात. इथे मुलामुलांच्या मध्ये टक्क्यांची मार्कांची तुलना नको असं वारंवार सांगितलं जातं, त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची भीती असते. तर इथे

0: सांगायला गरज लागत नाही. जेव्हा हे चार लोकांसमोर तुम्ही त्याच्या सोबत असं बोलता किंवा त्याला असं सांगता, तर त्यावेळेस तो चुकी करताना किंवा कुठलंही आळस म्हणा किंवा भावलट पण करताना 10-10 विचार करतो का, नाही आईने मला चांगलं सांगितलंय, आईने नातेवाईकांसमोर किंवा मित्रमैत्रिणींसमोर खूप चांगलं माझ्याबद्दल बोलली आहे, मग मला तसंच वागायला लागेल. मग त्या गोष्टीकडे ऑटोमॅटिकली ती गोष्ट ते पुसत जातात. आणखी एक सांगते मी की मित्रमैत्रिणी जेव्हा मुला मुलींचे तुमचे एकत्र येतात ना, तर त्यावेळेस बऱ्याचशा आया असं करतात की ते मित्रमैत्रिणी किती हुशार आणि तू किती भावलट. तर असं केलं जातं, मग त्यावेळेस ना मुलं थोडस असं विचार करतात की मित्रमैत्रिणींच्या समोर मला आई किंवा वडील मला असे म्हणाले, तर मग मुलं ही मित्र ही नंतर चिडवायला सुरुवात करतात. मग असं न करता की तुला हे येतं अच्छा तू यालाही ही गोष्ट शिकव, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि बाइंडअप आणि तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा. आई वडील त्यांच्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह झाला तर नक्कीच त्या ते काय करताय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः येऊन सांगत जातील.
1: नक्कीच नक्कीच. आणि इथे दुसरा अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे परीक्षा आणि आजारपण. तर थोडस पालकांची दोलायमान अवस्था होते की अरे अचानक कसं काय आजारी पडला किंवा नेमकी कारण काय, मुलांना सांभाळून पण घ्यायचं असतं, त्यांची परीक्षा पण तोंडावर असते, पालकांना तुम्ही काय सांगाल?
0: परीक्षा आली की मुलं आजारी पडतात असं प्रत्येक पालकाचं हे वाक्य आहे. एक्झाम आहे, त्याची 10वीची एक्झाम आली आहे आणि हा आजारी पडला. आता आजारी पडण्याची शारीरिक व्याधीचे कारण असू शकतात, पण बऱ्याच वेळा आजारी ही मानसिकतेने पण पडून जाते. मुलं खूप सारा टेन्शन घेतात किंवा तुम्ही त्यांना दमटवलेलं असतं, अच्छा तुझी 10वीची परीक्षा आहे अभ्यास कर लवकर उठ. ह्या लवकर उठ ह्या गोष्टीवरती मी थोडस एक्सप्लेन करते की एक्झाम येतात तेव्हाच मुलांना पहाटे उठून अभ्यासाला बसवता, मग त्याच्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अगोदरच ते खूप साऱ्या डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये असतात एक्झामच्या. तर असं न करता त्यांना रोजच्या सवयीप्रमाणेच एक्झामच्या दिवशी पण उठवा, जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल. झोप पूर्ण झाली तर त्या ज्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलाय ते त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना जर तुमचं त्यांचा आहाराच्या वरती पण आपण थोडस लक्ष ठेवलं तर त्या परीक्षांच्या काळांमध्ये ते मुलं आजारी पडणार नाही.
1: आपण प्रत्येक संस्कृतीमध्ये बघतो की आई वडील आणि मुलांचं नातं हे नेमकं कसं असतं, तर या संदर्भात जपानी फिलॉसॉफी मध्ये खूप छान त्यांनी सांगितलं आहे की पालक आणि मुलांमधलं नातं नेमकं कसं असावं, काय सांगाल आपण त्याबद्दल?
0: मॅडम मी एक जॅपनीज बुक वाचलं होतं, द जॅपनीज वे ऑफ पॅरेंटिंग. तर त्याचे रायटर लिसा कटा मॅम म्हणून आहे. तर त्या जॅपनीज थेरी मध्ये पॅरेंटिंग विषयी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलंय की तुम्ही मुलांवर प्रेम करा कुठल्याही कंडिशन न ठेवता. की बऱ्याच वेळेस आपण कंडिशन ठेवतो की तू हे केलंस ना तर मी हे करेन, तू मला अभ्यास केलास ना का मित्र चॉकलेट देईल. तर अशी कंडिशन प्रेम नका ठेवू, निस्वार्थपणे तुम्ही त्यांना प्रेम दाखवा, प्रेम द्या, ऑटोमॅटिकली ते रिटर्न करणारच आहेत तुम्हाला. तर कंडिशनेबल प्रेम करू नका किंवा करा हे मुलांवरती ठरवा. तसंच मुलांना शिक्षा, शिष्टाचार आणि स्वतःची कामं स्वतः कशी करायची ह्या गोष्टीबद्दल त्या पुस्तकात खूप चांगलं मांडलंय. तर शिक्षा काय की चुकी केली तर तुम्ही त्याला दाखवून द्या की तू हे चुकीचं केलं होतं. शिष्टाचार काय तर आपण त्याला साधारणतः म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये जसं आहे की मोठ्यांशी जोरात बोलायचं नाही, मोठ्यांना अरेतुरेने बोलायचं नाही, मोठ्यांचं ऐकायचं, तर हा एक शिष्टाचार असतो. तो आपण केला की आपलं बघून बघून मुलं देखील करतातच आणि नंतर स्वतःची कामं स्वतः करायला. तर मग अशी जसं तुम्ही वयोगट सांगितलं छानपैकी, तर त्या वयोगटामध्येच मी सांगेन की ज्या वेळेस लहानपण असतं त्यांचं तर लहानपणीच त्यांची खेळणी ना त्यांना स्वतःला उचलायला लावा. अच्छा तू खेळणी काढणार आहेस, पसारा करणार आहेस, तू उचल. नंतर ज्या वेळेस ते अभ्यासात किंवा शाळेत जातात तो अभ्यास झाला तुझा, तुझी तुझी बॅग उचलून ठेव, तुझे बुक्स भर. अशी छोटी छोटी जी कामं असतात स्वतःची ती स्वतःची कामं स्वतः करायला लावा. दुसरं ज्या वेळेस कॉलेज वय असतं त्यांचं किंवा युवक युवती ह्या वयागटामध्ये आल्यानंतर बरेचसे आई वडील अशी रिॲक्शन असते, मोस्टली जर घरात मुलगी असेल तर आईची ही रिॲक्शन असते, अच्छा मी आता ही खूप कामं केली आहेत आता सगळी कामं तू कर. तर असं करू नका, कारण की तिला नंतर हे सगळं करायचं असतं. तर थोडस तिला स्वतःच स्पेस द्या, स्वतःची कामं स्वतः करायची लहानपणापासून सवय लागली ना तर की ऑटोमॅटिकली केली जातात ती कामं.

0: आईला मदत केलीच गेली पाहिजे कामामध्ये, मग ते मुलीकडनं अपेक्षा ठेवतात तेवढे मुलाकडनं सुद्धा करा. मी असं म्हणेन की मुलगा मुलगी दोघांपैकी दोघांनाही तुम्ही असं सांगू शकता की घरातली छोटी मोठी जी कामं असतात जी तुम्ही करू शकतात किंवा त्या कामासाठी तुम्हाला टाइम आहे तर ती घरातली कामं स्वतःची स्वतः करा किंवा मला सुद्धा थोडीशी मदत करा, याची सवय तुम्ही लावली की मुलांना ऑटोमॅटिकली सवय लागते, मग त्यांना कुठलं काम सांगायची गरज लागत नाही.
1: अगदी खरं आहे वैशाली ताई, तुम्ही आज इथे आलात आणि किती छान आणि सुंदर प्रकारे अगदी सोपं करून सांगितलं की प्रत्येक वेळेला मुलांशी कशा प्रकारे संवाद साधला तर मुलांना सांभाळणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे किती सोपं होऊन जातं आणि यामुळे पालकांचं आणि मुलांचं जे नातं आहे याच्यात एक विश्वास जो आहे तो प्रत्येक टप्प्यावरती हा वाढत जातो. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

सुंदर प्रवास समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो श्रोते, उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आपुलकीया घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि आरोग्य दर्पण मध्ये दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. सहभागी होत आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे. तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता. श्रोतो आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.
1: ये है विविध भारती, आप सुनेंगे थोड़ी देर में कार्यक्रम सुरीला सफर.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची बैठक गोव्यात सुरू। दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच। महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आणि

0: अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालिंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण ते करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबोटा तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण माहाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातील विविधता आणि मुबलक प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषक आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दुर्घटनेनंतर फरार इमारत मालक फरार झाला असून पोलिसांची 10 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 झाली आहे.
1: इस बिल्डिंग के मालिक पे कार्रवाई होगी और जो इसके आसपास की जितनी डेंजरस बिल्डिंग है उनको भी आइडेंटिफाइड करके ध्वस्त किया जाएगा. विशेष रूप से इस बिल्डिंग के बिल्कुल पीछे वाली बिल्डिंग को भी हमने खाली करवा दिया है और तुरंत प्रभाव में उसे भी डेमोलिश किया जाएगा.
0: घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य सुरू असून त्यात आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाचं पथक काम करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नेपाळ तिबेटमध्ये आलेल्या महापुरात मरण पावलेल्यांची संख्या 1355 इतकी झाली असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. नेपाळमध्ये चितवन इथं 363 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व नवल परिसरामध्ये 22, पश्चिम नवल परासीमध्ये 221 आणि रसुवा जिल्ह्यात 169 जणांचा मृत्यू झाला. बोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 11 जलविद्युत प्रकल्पांमधल्या 919 कर्मचाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकल्याची माहिती वीज निर्मिती कंपनीनं दिली आहे. दरम्यान 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आज नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. या तेजीमुळे आज ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल $97 वर गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल $92 वर सुरू आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सबालेंका आणि कार्लोस अल्कराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरीना सबालेंका हिनं महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंट हिचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उद्या तिचा सामना झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याशी होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कराजनं अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्ट बरोबर पडेल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज ड्युरोक चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती चषक प्रदान केला. यावेळी ड्युरंग फुटबॉल टूर्नामेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन तसंच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची गोव्यात बैठक सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सेबालेंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदे

ची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमणदीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करतील. महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे वाराणसी इथे येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण महाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातली विविधता आणि मुबलक प्रथिने, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बाल विकासासाठी पोषण आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्ली सत्य निकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. आज सकाळी गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्य निकेतन परिसरातल्या इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले. यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी

0: उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सबालेंका आणि कार्लोस अल्कारास यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अरीना सबालेंकाने महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उद्या झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याबरोबर होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्काराजने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्टन बरोबर पडेल. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारा तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिलाय, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कमी पर्जन्यमान, अनियमित मान्सून तसंच अल निनोच्या प्रतिकूल प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी एका लेखी पत्राद्वारे केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:11 आणि 37 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
6: वायु और नीला आकाश तभी होगा जब स्वस्थ विकास होगा. और हम सब की निजी तौर पर भी जिम्मेदारी बनती है. हमारे हाथ में जो कुछ है वो हम कर सकते हैं. कम से कम इर्द गिर्द पौधारोपण तो कर सकते हैं. पौधे लगाएं तो शायद थोड़ी बहुत शुद्ध हवा आपको मिल सकती है. फिलहाल कथा सुधा सुनते हैं.
7: कथा सुधा भाव भरी कहानियों का सागर जिसकी लहरें कभी मुस्कुराहट सजाएंगी.

श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या. आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमधील विविध विकास कामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 7 झाली आहे. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दरम्यान इमारतीच्या मालकाला आज भिवाडी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फोटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांची निवड रद्द झाल्याचं महापौर रितू तावडे यांनी आज जाहीर केलं. राऊत यांचं इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र पालघरच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांची निवड रद्द झाल्याचा शासन निर्णय राज्य शासनानं गेल्या आठवड्यात जारी केला. विशाखा राऊत यांना पुढची 6 वर्ष निवडणूक लढवण्यालाही बंदी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 383 अंकांची घसरण झाली आणि तो 76,133 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 119 अंकांची घसरण नोंदवत 23,779 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर.

प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सायंकाळची 5:03 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: इमारत स्थल का आज फिर दौरा किया। मुख्यमंत्री ने कहा कि जिन अधिकारियों की अनदेखी के कारण ये दुर्घटना हुई है उन्हें तुरंत निलंबित किया जाएगा। इस बीच पुलिस ने इमारत के मालिक हरिराम गुप्ता को आज राजस्थान के भिवाड़ी से गिरफ्तार किया। दिल्ली उच्च न्यायालय ने इस दुर्घटना को बेहद दुर्भाग्यपूर्ण बताया है। न्यायालय ने कहा कि इस त्रासदी के लिए केवल भवन मालिक के साथ दिल्ली नगर निगम और दिल्ली विश्वविद्यालय भी जिम्मेदार है। अहमदाबाद में शीतल देवी ने विश्व तीरंदाजी पैरा श्रृंखला के महिला कंपाउंड के व्यक्तिगत वर्ग के फाइनल में प्रवेश कर लिया है। शीतल देवी ने सेमीफाइनल में आज सरिता को हराया। खिताबी मुकाबले में शीतल का सामना कजाकिस्तान की एजदा सेदान से होगा। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र है प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। 11व्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर रोजी नागपूर इथं आयोजित केला जाणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। स्पर्धा परीक्षेतील अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन। विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या आश्वासनानंतर यवतमाळात सुरू असलेलं आदिवासी बेरोजगार युवकांचं ठिय्या आंदोलन मागे। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील। त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही पंतप्रधान करणार आहे। तसंच 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहे। त्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते। प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली। 11व्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर रोजी नागपूर इथं आयोजित केला जाणार असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद या संकल्पनेनुसार साजरा केला जाणारा आयुर्वेद दिन भारताचा समृद्ध आयुर्वेदिक वारसा तसंच भविष्यातील बदलत्या आरोग्यविषयक गरजांशी जोडण्याच्या दृष्टीनं प्रतिबिंब आहे असं मंत्री जाधव यावेळी म्हणाले।
2: हमारा उद्देश्य ऐसी स्वास्थ्य व्यवस्था की दिशा में आगे बढ़ाना है जिसमें विभिन्न चिकित्सा प्रणालियों की विशेषज्ञता और विशेषताओं का उपयोग रोगी के बेहतर स्वास्थ्य के लिए किया जा सके। आयुर्वेद की वैश्विक स्वीकार्यता और भविष्य के विकास के लिए रिसर्च, एविडेंस और इनोवेशन अत्यंत आवश्यक है और आयुर्वेद का संबंध केवल इंडिविजुअल हेल्थ से नहीं है। स्वस्थ व्यक्ति, स्वस्थ परिवार, स्वस्थ समाज और स्वस्थ पर्यावरण एक दूसरे से जुड़े हुए हैं।
1: मंत्री जाधव यांनी आयुर्वेदाविषयी अचूक पुराव्या आधारित आणि सोपी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यातील प्रसारमाध्यमांच्या महत्वाच्या भूमिकेवरही यावेळी भर दिला। आयुर्वेदाला व्यापक प्रमाणावर स्वीकृती असली तरीही गैरसमज दूर करणं आणि नागरिकांना विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल याची खात्री करणं महत्वाचं आहे असं त्यांनी नमूद केलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे। या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले। राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली। एमपीएससी अध्यक्ष आणि

0: रुपयांची हे पेपरफुटी आणि कथित महागोटाळ्याला जबाबदार असून सरकारच्या वरदहस्ताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केला. महायुती सरकारनं प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून त्यांचा विश्वासघात केला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
1: याला रिक्रुटमेंट करायचे नाही, वारंवार पेपर लीक करायचा, बोगस पोरं भरायचे, पेपर पुढे ढकलायचे, या हे चाललं काय? त्यांचं वय होत चाललेलं आहे. गरीब घरात नेतली पोरं रात्रंदिवस मेहनत करून पुण्यासारख्या शहरामध्ये राहून परीक्षा देऊन त्या पोरांचं आयुष्य आता पुढचं भविष्य सुरक्षित राहिलं नाही आणि खोटं बोलून खोटा नेरेटिव्ह तयार करून हे सरकार चाललेलं आहे.
0: दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे येत्या बुधवारी वाराणसी इथं राष्ट्रीय पोषण माह 2026 या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मोहिमेचं यंदाचं हे 9वं वर्ष असून यावर्षी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे अभियान राबवलं जाणार आहे. ही मोहीम आमची अंगणवाडी आमची जबाबदारी या संकल्पनेवर आधारित असून यात परस्पर पूरक आशा, आहार विषयक विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व तसंच बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण आदी बाबींचा समावेश असेल.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळमध्ये आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. आदिवासींच्या 12,500 रिक्त जागांची तात्काळ भरती व्हावी, पेसा आणि गैरपेसा पदभरतीत संवर्ग घ्यावे, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीत तसंच एमपीएससीच्या गट क मधील तलाठी पदाच्या पेसा आणि गैरपेसा जिल्हानिहाय जागा उपलब्ध करून जाहिराती द्याव्या या मागण्या मान्य करण्यात आल्या असून मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेतील असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. मुस्लिम समाजातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवून इतरांना त्रास देणं इस्लाममध्ये अमान्य असल्याचं स्पष्ट करत दारुल उलूम अमजदियाकडून फतवा जारी करण्यात आला आहे. त्याद्वारे ईद दर्ग्यावरील कार्यक्रम आणि संदलमध्ये डीजे न वाजवण्याचं तसंच इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी कृती टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या फतव्याचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले,
3: एकदम क्लिअर आहे. इस्लाम का जो कन्सेप्ट है, शरीयत का जो कन्सेप्ट है, वो एकदम क्लिअर है कि भाई जो सरकार ने आदेश दिया है और इस्लाम का भी कायदा बोलता है कि जिससे दूसरों को तकलीफ हो वो काम नहीं करना है. तो ऐसा मुस्तफा शरीफ साहब ने महाराष्ट्र के जो मुफ्ती है उन्होंने ऐसा फतवा जारी किया है. मैं हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट का चेयरमैन होने के नाते हम लोग किसी को भी डीजे के साथ संदल हम अलाउ नहीं करेंगे. हमारा ट्रस्ट में मीटिंग हुआ, हमने ठहराव में पास किया हमारे कमेटी ने और वो बिल्कुल हम उसको बैन लगाएंगे. हम
0: दरम्यान आगामी सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम शांततेने आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करावे असं आवाहन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी केलं. भंडारा इथं झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्याची माहिती देण्यात आली. तसंच गणेश मंडळांनी डीजेच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तसंच मिरवणुकीत मद्यपान करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं अशा सूचना देण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी परिसरात चिमुकल्या मुलीचा बळी घेतलेल्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्याच्या मोहिमेला यश आलंय. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे इथले मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमराज यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट करून बेशुद्ध केलं. त्यानंतर वनविभागाच्या पथकानं वाघिणीला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. वाघिणीच्या दहशतीमुळे भयभीत झालेल्या सोनेरीसह परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जलांद्री भागातील अवैध वाळू साठा प्रकरणी महसूल प्रशासनानं संबंधितांना 2,38,41,840 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत आर्णी तहसीलदारांनी आदेश पारित केल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली. मंजूर साठ्यापेक्षा 3,284 ब्रास अतिरिक्त वाळू आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय युवा फुटबॉल संघानं उत्कृष्ट कामगिरी करत 20 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. पात्रता फेरीच्या अखेरच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तब्बल 20 वर्षांनंतर भारतानं प्रथमच या स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता गाठली आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या वेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले.

यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 11व्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबर रोजी नागपूर इथं आयोजित केला जाणार असल्याची केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. स्पर्धा परीक्षेतील अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन. विरोधी पक्षांचा पाठिंबा. आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या आश्वासनानंतर यवतमाळात सुरू असलेलं आदिवासी बेरोजगार युवकांचं ठिय्या आंदोलन मागे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 8 वाजून 6 वाजून 58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

संगीत सरिता

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. केंद्राने राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीचं पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून न राहता केंद्र आणि राज्य सरकारनं आवश्यक कायदेशीर प्रशासकीय आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून

उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारे तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाने, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळं लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैव रासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेहळणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचं वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये क्षयरोग तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची क्षयरोग तपासणी, निदान आणि उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. तपासणी आणि निदानाची माहिती निक्षय पोर्टलशी जोडण्याचं काम सुरू असून रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि परिणामांचे परीक्षण करण्यात येत आहे. क्षयरोगाचं निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना आणि निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशी जोडण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणांनुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योगांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असंही ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केलेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्याय दंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडे तत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात

कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर आणि कुपोषित बालकांमधल्या TB तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मंडळी, आजच्या कार्यक्रमात संगमनेर इथल्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर रुपेश पाटील यांची मुलाखत ऐकणार आहोत। विषय आहे कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना। यासोबतच राहुली येथील कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे हे मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय यावर माहिती देणार आहेत। ऐकूया। तर
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 16 भाद्रपद शके 1948
1: म्हणजेच 7 सप्टेंबर 2026. आजच्या माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणात मी अंकुश जोशी
0: आणि मी भारती कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आरोग्य चांगलं राखण्यासाठी भरड धान्यांचं खूप महत्व आहे.
0: खात्या धान्यामध्ये रब्बी ज्वारीचा मोठा वाटा आहे. ज्वारीपासून कडवा आणि धान्य अशी दोन्ही उत्पादनं मिळतात.
1: सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरानं रब्बी ज्वारीचं उत्पादन वाढवता येतं. कोरडवाहू रब्बी पिकात ओलावा टिकून ठेवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी जमिनीची बांधबंदिस्ती, जैविक बांध, सरीवरंबा, उताराला आडव्या मशागती, योग्य पेरणीची वेळ, वेळोवेळी कोळपणी, आच्छादन असे उपाय परिणामकारक ठरतात.
0: खरीपातली मूग, उडीद, सोयाबीन उपट्या भुईमूग काढल्यानंतर लगेच जुजवी मशागत करून रब्बी ज्वारीची पेरणी करावी. या पीक पद्धतीत फेरपालट उत्तमरित्या साधते. नत्र खतात बचत करता येते. याशिवाय खरीपात नापेर असलेल्या जमिनीत 3-4 कुळवाच्या पाळ्या देऊन पेरणीसाठी जमीन तयार करावी लागते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, कोरडवाहू रब्बी पिकात चांगल्या उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरानं ज्वारीचं उत्पादन वाढवता येतं. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज सुरुवातीला ऐकूया कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना. याविषयी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रुपेश विनायक पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्ते सर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपल्या खरीपाचा हंगाम सुरू आहे आणि खरीपामध्ये जेवढं महत्त्व जमीन, हवा, पाणी, बियाणाची गुणवत्ता, खतं यांना आहे तेवढंच महत्त्व हे कीड नियंत्रण, रोग नियंत्रण यालासुद्धा आहे. चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण करण्यासाठी बराच वेळा आपल्याला रासायनिक

0: घटक हे आपल्या भाजीपाला पिकांवरती किंवा आपल्या पिकांवरती आपल्याला फवारावे लागतात, वापरावे लागत असतात. पण या कीटकनाशकांच्या बद्दल आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घेण्याची गरज असते, त्यांच्याबद्दल काही खबरदारी किंवा आपल्याला माहिती असण्याची आवश्यकता असते. यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे या कीटकनाशकांचे अवशेष जे आपल्या भाजीपाला पिकांमध्ये किंवा आपल्या पिकांमध्ये असतात, ते आपल्या आहारातला घटक असल्यामुळं हे आपल्या पोटात जाण्याची किंवा आपल्या शरीरात जाण्याची सुद्धा एक भीती असते, आणि त्या दृष्टीने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला त्याची काळजी घेण्याची गरज असते. पण आपल्याला त्याबद्दलची एक पुरेशी माहिती नसल्यामुळं बऱ्याचशा त्रुटी ह्या आपल्या वापरामध्ये राहत असतात. आणि याच कीटकनाशकांचे दुष्परिणाम आणि त्या टाळण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी आज आपल्याला पाटील सर मार्गदर्शन करत आहेत. सर, सुरुवातीला आपण शेतकरी बंधूंना हे सांगूयात की शास्त्रीय दृष्टिकोनातून नेमकं कीटकनाशक म्हणजे काय?
1: सर, कीटकनाशक अवशेष याला आपण इंग्लिशमध्ये पेस्टिसाइड रेसिड्यूज असं म्हणतो. तर कीटकनाशकांचे अवशेष हे म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी कीटकनाशक आपण फवारतो फळांवर, भाजीपाल्यावर किंवा इतर तुमच्या धान्य क्रॉपवर आपण त्याच्यावर फवारणी करतो, पण ज्या वेळेस ती फवारणी केल्यानंतर त्याच्यावर त्या पर्टिक्युलर रोगासाठी किंवा त्या पर्टिक्युलर इन्सेक्टसाठी, त्या किडीसाठी आपण ती नियंत्रणासाठी ते वापरतो, पण वापर करत असताना त्याच्यावर जर आपण योग्य मात्रेमध्ये जर आपण ते कीटकनाशक जर वापरलं नाही तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम असा मिळतो की त्याचा एक थर मोठ्या प्रमाणात तिथं साचला जातो, आणि थर साचल्या गेल्यामुळे काहीतरी प्रमाणात त्याचा ज्या गोष्टीसाठी आपण वापर करत आहोत किडीसाठी किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी, पण तो वापर झाल्यानंतर उरलेला जो अंश असतो तो त्या फळावर किंवा भाजीपाल्यावर जमतो, आणि हा जो जमलेला अवशेष आहे हा पुढे चालून आपल्याला मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतो. म्हणजे दररोज आपण जर आपण काही भाजीपाले जे आहेत ते आपण कच्चे खातो, जे जसे की आपण फ्लावर आहे किंवा कोबी आहे, काकडी आहे तुमची, ॲज अ सलाड म्हणून आपण त्याचा वाला रॉ म्हणजे आपण कच्चे खाणे म्हणतो, कच्चं खायला तो वापरतो. जर आपण अशा फवारणी केलेल्या मोठ्या प्रमाणात फवारणी केलेल्या कीटकनाशकांच्या भाजीपाल्याचे जर आपण खात असलो तर याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये आपल्या तब्येतीवर होईल. याच्यात परिणाम दुष्परिणाम असा की याच्यामध्ये आपल्याला पुढे चालून दमा, अस्थमा किंवा कॅन्सर अशा प्रकारचे मोठे जे रोग आहेत हे उद्भवण्याची शक्यता होऊ शकते. आणि रेसिड्यू म्हटल्यावर रेसिड्यूला आपण साचणे, एखाद्या गोष्टीवर साचणे म्हणजे त्याला अंशेष आपण शिल्लक म्हणू, त्या गोष्टीवरचा अंशेष शिल्लक असणे, तर ते रेसिड्यू आपण टाळण्यासाठी काय केले पाहिजे यावर आपण बोलणार आहोत.
0: म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, प्रत्येक कीटकनाशकाचं प्रमाण हे वेगवेगळं असतं आणि त्याच प्रमाणात ते वापरण्याची शिफारस ही आपल्याला केली गेलेली असती, पण त्याचा ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मर्यादेमध्ये जर आपण त्याचा वापर केला तर त्याचे अवशेष भाजीपाला पिकांमध्ये शिल्लक राहतात, आणि ते शिल्लक राहिल्यामुळं वेळोवेळी त्याचं निस्सारण न झाल्यामुळं किंवा ते धुवून न गेल्यामुळं ते तसेच्या तसे आपल्या ग्राहकांच्या किंवा आपल्या आहारात जातात, पोटात जातात, आणि तेच आपल्याला पुढे अनेक प्रकारच्या व्याधी असतील, मग दमा असेल, कॅन्सर असेल, ब्लड शुगरची लेव्हल असेल किंवा हृदयविकार असेल, तर अशा आरोग्यविषयक समस्यांना कारणीभूत होऊ शकतात. सर, आता हे अवशेष नेमके कसे तयार होतात तर याविषयी काय सांगाल?
1: अवशेष तयार होण्यामागे एक कारण आहे. जर आपल्या भारतामध्ये एक कमिटी आहे, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रिकमेंडेशन कमिटी, या कमिटी मार्फत आपले जे कीटकनाशक आहेत हे सर्व मान्यता देण्याचे काम ही संस्था करते. पण या कमिटीने प्रत्येक भाजीपाल्यासाठी किंवा फळांसाठी ती पर्टिक्युलर कीटकनाशक जे आहे ते रिकमेंड केलेलं आहे ज्या त्या भाजीपाल्यासाठी व फळ पिकांसाठी. तर एखाद्या वेळेस शेतकरी काय करतो, जर त्याच्याकडे जर वांग्याला जर त्यांनी एखादी कीटकनाशक किडीसाठी जर त्यांनी सजेस्ट केलेलं आहे पण त्याच्याकडे जर ते कीटकनाशक नसेल तर त्यावेळेस तो त्याच्याकडे जे अवेलेबल आहे घरी तो ते कीटकनाशक यूज करून घेतो. याचा दुष्परिणाम असा होतो की मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट जी आहे ती कंट्रोलमध्ये राहत नाही, आणि पुढे चालून आपल्याला अवशेष जे तयार होण्याचं मोठं कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या लेबल क्लेम नसलेल्या कीटकनाशकाचं प्रमाण तिथं मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, वापरल्यामुळं त्याचेवाले तिथं रेसिड्यूचे अवशेष हे तयार होतात.
0: म्हणजे शेतकरी बंधूंनो, अयोग्य कीटकनाशकाचं

0: अयोग्य कीटनाशकाचा वापर, अयोग्य प्रमाणामधला वापर आणि अयोग्य वेळी वापर असा हा अवशेष शिल्लक राहण्यामागचा एक मोठं कारण आहे. आणि हे अवशेष आपल्याला टाळणं हे या दृष्टीने गरजेचं आहे. सर, आता हे जे अवशेष पिकांवरती कीटकनाशकांचे कीटनाशकांचे शिल्लक राहत असतात, हे अवशेष किती दिवसांपर्यंत शिल्लक राहू शकतात? तर याचा काही कालावधी आहे का? ह्याचं काही निर्धारण आपण करू शकतो का?
1: हो, नक्कीच. याचा कालावधी भाजीपाला पिकांमध्ये जवळपास 7 ते 10 दिवसापर्यंत याचा कालावधी असतो. तसंच मोठे फळं जे आहेत, जसे द्राक्षे आहेत, द्राक्षांमध्ये जवळपास यांचा वाला 15 ते 30 दिवसांपर्यंत यांचा वाला कालावधी आढळून येतो.
0: म्हणजे पीक निहाय याच्यामध्ये वैविध्य आहे. 8 ते 10 दिवसांपर्यंत भाजीपाला पिकांवरचे अवशेष धुवून जात नाहीत, त्याच्यामुळं भाजीपाला विक्रीपूर्वी आपण 7 ते 8 दिवस आधी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी ही टाळली पाहिजे, जी आपल्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीची काळजी असू शकेल. सर, या कीटनाशकांच्या नियंत्रणासाठी कशा पद्धतीने याचं काही नियंत्रण केलं जातं का? याचं रेकमेंडेशन साधारण कोण करतं, नियंत्रण कोण करतं, काय सांगाल?
1: सर, याच्यासाठी मी आता मागेच बोललो, जसं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आणि रिकमेंडेशन कमिटी ही संस्था जी आहे, ही सर्व पेस्टिसाइड्सला नियंत्रण करण्याचं काम ही संस्था करते. सर्व कीटनाशकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही संस्था करते. एखाद्या इन्सेक्टिसाइडला किंवा एखाद्या फंगीसाइडला, हर्बीसाइडला जर आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे, तर या संस्थेच्या अंडरमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हवामानात ट्रायल्स घेतल्या जातात. याचे अवशेष त्या त्या हवामानानुसार, जसं याचा परिणाम जो आहे, काही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर होतो, एखाद्या भागामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात आहे, एखाद्या भागामध्ये ह्युमिडिटी पण मोठ्या प्रमाणात असते, तर अशा वेळेस काय होतं, याचे अवशेष आपण त्याला डिसिपेट होणे, म्हणजे बाष्पीभवन होणे त्याचं वाल एका प्रकारे, याच्या बाष्पीभवन लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी ही कमिटी नेमकं मोठ्या प्रमाणावर याची टेस्टिंग सगळ्या लोकेशन्सला घेतली जाते आणि याच्या थ्रू ती नियंत्रणात आणली जातात.
0: नक्कीच. म्हणजे विविध प्रकारच्या चाचण्या, त्याचं वेपरायझेशन रेट किंवा बाष्पीभवनाचा त्याचा प्रकार, त्याच्यासाठी लागणारा कालावधी ह्याच्या दृष्टीने, त्याचं निस्सारणासाठी लागणारा कालावधी याच्या दृष्टीने चाचण्या ही संस्था करत असते आणि त्या दृष्टीने उपाययोजना आपल्याला त्याच्या औषधाचं प्रमाण, त्या औषधाच्या फवारणीची वेळ, त्याचा वेटिंग पिरियड म्हणजे ती फवारणी झाल्यानंतर कधीपर्यंत आपल्याला तो भाजीपाला पीक वापरायचा नाही आहे ह्याच्यासाठीचं रेकमेंडेशन ही संस्था करत असते. त्या शिफारशी पाळणं हे आपल्याला गरजेचं आहे. सर, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आपल्या देशाचा पोशिंदा आहे. सगळ्यांसाठी अन्नधान्याची, भाजीपालाची, दुधाची, म्हणजे एकूणच सगळ्याच आहारातल्या गोष्टींचं उत्पादन हा शेतकरी आपल्यासाठी करत असतो. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मग हे जे पेस्टिसाइडचे, हर्बिसाइडचे किंवा इन्सेक्टिसाइडचे किंवा फंगिसाइडचे अंश आपल्या आहारामध्ये जाऊ नये यासाठी कशा पद्धतीच्या उपाययोजना हा शेतकरी बंधू आपल्यासाठी करू शकतो, शेतकऱ्यांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे, काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, तर या दृष्टीने आपण काय सांगाल?
1: शेतकरी बंधूंनी आपले जे कीटनाशक जे आहे ते लेबल क्लेमच यूज केले पाहिजे, जेणेकरून ज्या त्या क्रॉपसाठी जे ते कीटनाशक सांगितले आहे, ज्या त्या फळासाठी किंवा ज्या त्या भाजीपाल्यासाठी, तर आपण तेच रिकमेंड केले पाहिजे आणि त्यांचा स्प्रे घेतला पाहिजे. एक दोन, यामध्ये असं आहे की जी मात्रा ठरवून दिलेली आहे त्या मात्रेतच तो स्प्रे घेतला पाहिजे. समजून घ्या, एखाद्या किडीसाठी किंवा एखाद्या रोगासाठी जर आपल्याला सांगितलं आहे की हे कीटनाशक तुम्ही 1 ml वापरा 1 लिटरला, ओके, सो तर तुम्ही ती 1 ml वापरली पाहिजे. त्यानंतर काही शेतकरी जे आहेत, 1 ml जर त्यांच्याकडून कंट्रोल जर मिळत नसेल तर ते 2 ml वापरतात, याच्यामुळं हे अवशेष वाढण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं. नेक्स्ट जो आहे पॉइंट, जसं आपण भाजीपाला आपण घरगुती यूज करण्यासाठी आणतो, वापरासाठी आणतो आपल्या खाण्यासाठी, तर यामध्ये एक आहे, आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तर आपण गॅसवर शिजवूनच खातो, त्यामुळं त्यातून मोठ्या प्रमाणात ते अवशेष जे आहेत त्यांचं वाला इव्हॅपोरेशन तर होतच, लॉस तर होतोच त्यांचा वाला, त्या अवशेषांचा. पण काही ज्या भाज्या आहेत त्या आपण, जसं मी बोललो, सलाड म्हणून आपण खातो, काकडी झाली, त्यानंतर तुमचे फ्लावर झाली, कोबी, पत्ता कोबी झाली किंवा टोमॅटो झाला, हे जे आहेत यांना आपण पहिल्यांदा घरी आणल्यानंतर व्यवस्थित पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्याला 2 ते 3 वेळेस चांगल्या प्रकारे साध्या पाण्यात पुन्हा धुवून नंतर याचा वापर आपण केला पाहिजे खाण्यासाठी. नेक्स्ट जो आहे, शेतकरी मित्रांनी आपल्या शेतामध्ये

0: मित्र कीट जे आहेत यांचा संगोपन करणे पण गरजेचे आहे. जर तुम्ही कीटनाशकांचा वापर कमीत कमी कराल तर मित्र कीडीमुळे पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळू शकते. त्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही गॅप ट्रायल्स फॉलो केल्या पाहिजे, म्हणजे गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस जे आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे. प्रॉपर जर तुम्हाला एखाद्या कीडनाशकाची गरज नाही आहे तर तुम्ही ते वापरलं नाही पाहिजे, गरज नसल्यास ते वापरलं नाही पाहिजे. डोस जे वापरता आहे ते व्यवस्थित 1 ml जर रिकमेंड केलेला आहे तर 1 ml वापरला गेला पाहिजे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला कीटकनाशकांच्या अवशेषांच्या दुष्परिणामांविषयी आणि त्यावरच्या उपाययोजनांविषयी आपल्या काही शंका निरसन करायचं असेल, काही माहिती अजून मिळवायची असेल तर त्यासाठी डॉक्टर रुपेश पाटील सरांचा मोबाईल नंबर आहे 84082023. पुन्हा एकदा सांगतो 84082023. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून अत्यंत गंभीरतेने घेण्यासारख्या या विषयावरती आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

0: 84 82 23 73, पुन्हा एकदा सांगतो 84 82 23 73। सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून अत्यंत गंभीरतेने घेण्यासारख्या या विषयावरती आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद।
1: धन्यवाद सर।
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना याविषयी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथले कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रूपेश विनायक पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकले।
3: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय याविषयी। मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची। मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। सर, कार्यक्रमात आपलं सर्वप्रथम अगदी मनपूर्वक स्वागत आहे।
4: धन्यवाद शेतकरी बंधूंनो।
1: सर, खर तर शेतीला जोडून किंवा शेतीला पूरक असे अनेक जोड व्यवसाय आपण पाहतो, आपले शेतकरी बांधव त्या व्यवसायांचा अवलंब करतात आणि त्या माध्यमातून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा ते प्रयत्न करत असतात। मात्र हे मधुमक्षिका पालन हा जो एक व्यवसाय आहे त्याचं महत्व आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगूयात।
4: शेतकरी बंधूंनो, निसर्गामध्ये जर आपण विचार केला तर वनस्पतीचे अस्तित्व आणि इकोसिस्टीम आपण म्हणतो जैवविविधता जे आहे ते टिकवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो वाटा असेल तो मधमाशीचा आहे। कारण थोर शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईन यांनी पूर्वीच्या काळी असं म्हटलं होतं की मधमाशी जर नष्ट झाली तर मनुष्य प्रजाती पुढच्या 4 वर्षात नष्ट होईल असं त्यांचं एक बाकीत होतं। त्याप्रमाणे जर बघितलं तर त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचं जे प्रभावी आणि कुशल जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। आणि पृथ्वीवर जर आपण बघितलं तर सगळ्यात कुशल प्रभावी आणि एकोपा वगैरे असणारे जर बघितलं कीटक तर बघितलं तर तो मधमाशी आहे। आणि मधमाशीच्या बाबतीत अजून जर काही सांगायचं म्हटलं तर त्यांची फुलबेट म्हणा, पुष्पनिष्ठा म्हणा किंवा फुलांना न दुखविता अन्न संकलनाची जी त्यांची जी कला आहे, पुष्परस संकलनासाठी आवश्यक असणारी त्यांची शरीररचना, ह्या सगळ्या अशा उल्लेखनीय अशा ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर सध्या जर बघितलं तर कीटकनाशकांचा जो अमर्यादित जो वापर आहे त्यामुळं किंवा जागतिक तापमान वाढ आहे यामुळं मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि आपली जैवविविधता आहे ती थोडक्यात धोक्यात चाललेली आहे। तर त्या बाबतीत जर बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे शेती हा जो व्यवसाय आहे तो शेतीपूरक व्यवसाय आहे। कारण त्याचा जर आपण विस्तार केला तर मधमाशांचा त्यामुळे वापर वाढणार आहे आणि मधमक्षिका पालनामुळे शेतीच्या उत्पादनात सुद्धा वाढ होणार आहे आपली आणि त्याच्यामुळं इनडायरेक्ट आपलं उत्पादन सुद्धा वाढणार आहे। म्हणून भारतातील शाश्वत विकासासाठी आपल्याला मधमाशी पालन हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे।
1: सर, आपण खरतर या मधमाशीचा असेल किंवा या मधमाशी पालनाचा जो व्यवसाय आहे त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। आता मधमाशांचे विविध प्रकार पडतात, त्या प्रकारांविषयी आपण सांगूयात, त्यातील कोणते प्रकार आपण या मधुमक्षिका पालनासाठी वापरू शकतो, कोणते प्रकार आपण ते वापरू शकत नाही, त्याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया।
4: शेतकरी बंधूंनो, मधमाशांमध्ये टोटल 5 प्रकार पडतात। याच्यामध्ये पाळीव मधमाशा आणि न पाळता येणाऱ्या मधमाशा, न पाळता येणाऱ्या मधमाशांमध्ये आग्या मोहळ जे आहे आणि साधे मोहळ किंवा फुलोरी मधमाशा म्हणतो ह्या मधमाशा आपण पाळता येत नाही। आणि पाळता येणाऱ्यांमध्ये जे आहे ती भारतीय मधमाशी त्यांना सातेरी मधमाशी म्हणतो, दुसरी युरोपियन मधमाशी ती आपण दुसऱ्या युरोपियन देशांमधून आपल्याकडे आणलेली आहे, आणि तिसरी जी आहे ती अतिशय छोटी आणि नांगी विरहित मधमाशी म्हणतो ट्रायगोना असं तिचं नाव आहे। अशा टोटल 5 प्रकार पडतात।
1: आता मधमाशांचं जे कुटुंब असतं, वसाहतीची जी संरचना असते त्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगूया।
4: शेतकरी बांधवांना, माणूस जसा समूहानं राहतो तसा मधमाशी सुद्धा हा समूहानं राहणारा एक प्राणी आहे किंवा एक कीटक आहे। तर त्या कीटकामध्ये जर बघितलं तर फक्त सगळ्या मधमाशांमध्ये एकच राणी माशी असते, त्यानंतर हजारोंच्या संख्येनं 10 ते 20 हजारापर्यंत कामकरी मधमाशा असतात आणि नर माशा जे असतात ते साधारणतः 150 ते 200 प्रमाणात असतात। आणि यांचा जीवनक्रम जर बघितला, अंडी अवस्था 3 दिवसाची असते, आळी अवस्था साधारणतः 5 ते 7 दिवसाची असते आणि कोश अवस्था 7 ते 15 दिवस आणि प्रौढ अवस्था साधारणतः 15 ते 24 दिवस। म्हणजे नर माशा आणि कामकरी मधमाशा या साधारणतः फक्त म्हणजे प्रौढ झाल्यानंतर फक्त 3 महिन्यापर्यंत त्यांचा आयुष्य आहे आणि राणी मधमाशीचा आयुष्य साधारणतः 3

0: अशापर्यंत आहे.
1: आता मधमाशीचं संगोपन करत असताना, तिचं पालन करत असताना कोणकोणत्या प्रमुख बाबी असतात, त्यांचं व्यवस्थापन आपल्या शेतकरी बांधवांना कसं करता येईल त्याविषयी सांगूया.
0: तर त्याच्यामध्ये मधमाशी हा अतिशय सर्वात ऐक्य एकोपा कुशाग्र बुद्धिमत्तेचा असा एक कीटक आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः जी राणीमाशी आहे ती साधारणतः 1000 ते 1200 अंडी एका दिवसाला टाकते. आणि ती अंडेमध्ये पण पूर्ण तयार झालेले म्हणजे विकसित आणि अर्धविकसित असे दोन प्रकार असतात. विकसित अंड्यांपासून कामकरी माशा तयार होतात आणि अर्धविकसित माशांपासून जे तयार होतात ते नर तयार होतात. म्हणून हे जे प्रमाण आहे ते सुद्धा आपण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाचं आहे की राणीमाशी आणि नर माशा यांना नांगी नसते, ते चावत नाही, त्यांना स्वतःच अन्नसुद्धा गोळा करता येत नाही, त्या थोडक्यात आयत खाऊच असतात. आणि कामकरी माशी जी असते तिला मागे नांगी असते म्हणजे ती चावू शकते. आणि सगळे पोळ्याचे सर्व प्रकारचे जे काम आहे ते या कामकरी माशीला करावं लागतात. साधारणतः अंड्यांची निगा राखणे, घर बांधणे, घराची स्वच्छता करणे, अन्न गोळा करून आणणे, आणि जे एखाद्या शत्रूपासून संरक्षण करायचं म्हटलं तर ते कामकरी मधमाशीला करावं लागतं. आणि बऱ्याच वेळा मधमाशी आपण चावती म्हणतो आपण, तर ते जी माशी चावती तिची नांगी आपल्या शरीरात कुठेतरी अडकते. आणि जी मधमाशी चावती तिचं त्या वसाहतीसाठी बलिदान असतं, ती मरते. साधारण चावल्यानंतर 1/2 ते 1/4 तासात ती कामकरी मधमाशी मरते, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंना मधमाशींचं व्यवस्थापन जे आहे ते किंवा मधुबनाचे व्यवस्थापन आपण कसे करतो ते आपण बघण्याची गरज आहे. कारण मधमाशीचं जे अन्न गोळणे करण्याची क्षमता आहे, साधारणतः 1 कामकरी मधमाशी 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत तिचं अन्न गोळा करण्याची क्षमता असते किंवा तेवढं अंतर ती लांब जाऊ शकते. म्हणून आपण मधपेटी जी आपण ठेवणार आहे ती अशा ठिकाणी ठेवण्याची, ती जी फुलोरा आहे आपला किंवा शेत आहे त्याच्या मध्यभागी ठेवायचं. म्हणजे तिला अन्न गोळा करण्यासाठी कमीत कमी अंतर करावं लागेल आणि तिच्या जास्त खेपा होतील. जास्त खेपा झाले म्हणजे जास्त लवकर ती अन्न तयार करणार आहे आणि जास्त मध त्याचा लवकर तयार होणार आहे. त्यानंतर जिथं आपण व्यवस्थापन करणार आहे किंवा जिथं आपण त्या मधमाशांच्या पेट्या ठेवणार आहे त्या ठिकाणी वाहतं किंवा शुद्ध पाणी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण मधमाशीला ते अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि मधमाशीला जे मकरंद परागकण जे लागणार आहेत त्या वेगवेगळ्या ज्या आपली ज्या पिकं आहेत किंवा आपल्या ज्या भाजीपाला पिकं आहेत, फळपिकं आहेत किंवा बाकीच्या औषधी वनस्पती आहेत, बाकीचे इतर झाड आहेत, ते शेजारी असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तिला जिवंत राहण्यासाठी जे फुलोरा आहे किंवा परागकण आहे किंवा बाकी जे हनीड्यू म्हणतो आपण ते जवळ असणं अतिशय गरजेचं आहे.
1: सर, आता मधुमक्षिका पालनासाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये आपण उल्लेख केलात की त्यासाठी विविध प्रकारच्या पेट्या उपलब्ध करणं गरजेचं आहे, तर एकूणच कोणकोणत्या प्रकारचं साहित्य यासाठी आवश्यक असतं आणि आपल्या शेतकरी बांधवांना ही मधुमक्षिका पालन करत असताना याची शास्त्रोक्त माहिती असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, तर त्या संदर्भानं आपण काय सांगूया?
0: शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा मधमाशी पालनासाठी जी पेटी असते ती 100% लाकडाचीच असणं आवश्यक असते. आणि त्याला ती जी पेटी आहे त्या पेटीमध्ये अजून जे बाकीचं आवश्यक साहित्य लागतं त्याच्यामध्ये पटाशी आहे, धुमक्र आहे, त्याच्यानंतर ब्रश आहे, सूर्य आहे, पाकपात्र आहे, त्यानंतर मध उत्सर्जन यंत्र आहे, मेणाची तळपट्टी मिल आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला किंवा बुरखा जाळी आहे, हातमोजे आहे, या सगळ्या प्रकारचे साहित्य असणं गरजेचे आहे. त्यानंतर मधमाशांचं आपल्याला मध काढताना एक यंत्र असतं त्याच्यामध्ये आपण धुरण यंत्र म्हणतो, ते दूर करण्यासाठी ते यंत्रसुद्धा आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे मधमाशांना थोडंसं दूर केल्यामुळे थोडंसं अंधुक होतात, ते चावत नाही आणि त्यांची जी चावण्याची क्षमता आहे ती थोडीशी कमी होते. म्हणून ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत.
1: आता या मधुमक्षिका पालनाकडे एक अर्थार्जनाचा व्यवसाय म्हणून आपण पाहत असताना आपल्या शेतकरी बांधवांना 2 पैसे या माध्यमातून कसे उपलब्ध होणार आहेत, ते मधाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत की परागी भवनासाठी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या पेट्या घेऊन गेल्यानंतर उपलब्ध होणार आहेत, काय सांगूयात आपल्या शेतकरी बांधवांना?
0: अतिशय चांगला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही मधमाशा शेतामध्ये ठेवल्यानंतर तुमचं शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, ही पहिली गोष्ट. त्यानंतर मधमाशांच्या पेट्यांचं डिवायडेशन करून आपल्याला त्या मधमाशा सुद्धा वाढवता येतात, त्या सुद्धा मधमाशा विकून सुद्धा आपल्याला अर्थार्जन करता येतं, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, मध पेट्या जे आहे आपण समजा वेगवेगळे पिकं आहेत, खरबूज आहे, टरबूज आहे, बाकीचे वेगवेगळे पिकं आहेत, डाळिंब आहेत, द्राक्ष, याच्यामध्ये ते आपण तिथं त्या पेट्या ठेवून त्या भाड्यानं सुद्धा देऊ शकतो, तिथं सुद्धा आपल्याला पैसा मिळतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे मध सुद्धा आपल्याला विकता येतो. आणि दुसरे जे प्रोडक्ट आहेत किंवा मधमाशांचं विष आहे किंवा मधमाशांचे जे परागकण आहे ते परागकण सुद्धा विकता येतात आपल्याला, पोलन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर बाकीचे

0: रॉयल जेली असे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट आहे ते सुद्धा, किंवा मेन आहे यस, हे सगळे प्रोडक्ट मधापेक्षाही या बाकीच्या प्रोडक्टला कितीतरी पटीनं किंमत आहे, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे.
1: मधुमक्षिका पालन करत असताना प्रशिक्षणाची देखील गरज असते. हे प्रशिक्षण आपल्या शेतकरी बांधवांना किती गरजेचं आहे आणि हे कुठं उपलब्ध होऊ शकतं ते आपण शेतकरी बांधवांना कार्यक्रमात शेवटीला सांगूया.
0: शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे मधमाशीचं एखादं प्रशिक्षण आहे तर त्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, तर याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेळी आपण त्या ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर CBRTI एक मधमाशी पालनाची जी संस्था आहे ती सुद्धा पुण्याला आहे, ती सुद्धा प्रशिक्षण देते. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये सुद्धा एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी खादी आणि ग्रामोद्योग हे एक ऑफिस असतं, तिथं सुद्धा मधमाशी पालनाच्या विषयी ट्रेनिंग देण्याची व्यवस्था असते. त्यानंतर वेगवेगळे कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथं सुद्धा मधमाशी पालनाला म्हणजे 1 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे किंवा 1 दिवसाचं ट्रेनिंग आहे, असं वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली जाऊ शकतात.
1: नक्कीच. शेतकरी बंधूंना शेवटी या मधुमक्षिका पालनाविषयी आपण काय आवाहन कराल, आपल्या तरुण शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल?
0: शेतकरी बंधूंना, आजकाल लोकांना जे रोजगाराचा जो प्रश्न आहे किंवा शेतीपूरक व्यवसाय आहे, तर यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या मधमाशीमुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा, जे तरुण आहे त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळणार आहे. त्यानंतर महिला आहेत, या महिलांना सुद्धा चांगल्या प्रकारचा रोजगार याच्यामधून मिळणार आहे. कारण या मधमाशांच्या पासून आपल्याला त्या मध पण विकता येतो, त्या पेट्या भाड्यानंसुद्धा देता येतात, किंवा त्या पेट्यांपासून दुसऱ्या अजून मधमाशा आपल्याला डिवाईड करता येतात. अशा 2-3 प्रकारे आपल्याला त्याचा रोजगार हा सुद्धा वाढवता येतो. आणि याच्यामध्ये मेन आहे मध आहे, बाकीचे बाय प्रोडक्ट सुद्धा आपल्याला तयार करून ते सुद्धा विकता येतात. म्हणून अशा प्रकारे हे जर शेतकरी असेल किंवा काय पदवीधर असतील यांना सुद्धा वेगळ्या प्रकारे यांनी जर फक्त याच्यामध्ये आहे की सातत्य असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा ते मधमाशांच्या पेट्या ज्या असतात त्या आपल्याला जे ट्रान्सफर करतो आपण त्या फक्त रात्री कराव्या लागतात. म्हणून इथे थोडेसे त्याच्यामध्ये या व्यवसायामध्ये चिकाटी पण आहे, ती पण असणं गरजेचं आहे. या जर गोष्टी असेल तर याच्या प्रमाणाने चांगल्या प्रकारे आपल्याला एक पूरक व्यवसाय म्हणून याच्यामध्ये रोजगाराच्या उत्तम संधी आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, मधुमक्षिका पालन शेतीपूरक व्यवसाय याविषयी आज आपण कार्यक्रमातून जाणून घेतलेला आहे. आपल्या सोबत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाच्या कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप आनंदा लांडगे. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, मात्र तरी देखील या मधुमक्षिका पालनाविषयी आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर सरांसोबत आपण संपर्क साधू शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 88 30 51 21 32. नंबर पुन्हा एकदा 88 30 51 21 32. लांडगे सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद शेतकरी बंधूंनो.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय या विषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ कांडके यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या माझा आवार माझ शिवार या राज्यस्तरीय प्रसारणातून मी अंकुश जोशी
3: आणि मी भारती कुलकर्णी
2: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
3: नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझ आवार माझ शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती. आताच आपण माझ आवार माझ शिवार या कार्यक्रमात कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना, तसंच मधुमक्षिका पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय कसा ठरू शकतो याविषयी माहिती घेतली. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले, वर्षा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: वा किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते.
3: खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरु किल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45151429 आणि 45151430. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
5: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर. दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबड तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैव रासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देश 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलीस दलाला केलं. राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज गोवा पोलिसांना प्रदान केल्यानंतर ते गोव्यात तळेगाव इथं बोलत होते. सायबर गुन्ह्यासंदर्भातली हेल्पलाईन 1930 साठी नवीन AI ध्वनी सहाय्यकाचं उद्घाटनही त्यांनी केलं. या हेल्पलाईनवर 121 भाषांमध्ये तात्काळ मदत पुरवली जाते. त्याआधी पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी MPSC उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. MPSC पेपर फुटी प्रकरणी आज कोल्हापुरातही MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या आहेत. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या

पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं खाजगीकरण होणार नाही असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII ने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणानुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योजकांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असं ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली महानगरपालिकेला दिले. इमारतीचं बांधकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का याची तपासणी करून प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसंच दिल्लीतल्या सर्व पेईंग गेस्ट निवासस्थानं आणि वसतिगृहांचं 1 आठवड्याच्या आत सर्वसमावेशक लेखा परीक्षण करण्याचे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले. नेपाळमधल्या महापुराच्या आपत्ती दरम्यान बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवता यावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी DNA नमुन्याबाबतची माहिती पाठवावी असं आवाहन चीनमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोडीस आराखड्याच्या स्वरूपातली ही माहिती पडताळणीसाठी चीन प्राधिकरणाकडे पाठवली जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 12 सप्टेंबरला जालन्यात आंतरवाली सराठी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजातल्या बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस असून आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय बैठकीत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींच्या याद्या राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार असून कुणबी दाखले मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखून मराठा आरक्षणाबाबतच्या प्रत्येक मुद्द्याविषयी गांभीर्यानं कार्यवाही करावी अशा सूचना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हिंगोलीमध्ये ऑटोरिक्षा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये माय लेकींचा समावेश आहे. औंढा नागनाथ ते झिरो फाटा या रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी या दरम्यान आज दुपारी हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खाजगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आलेख और स्वर जी शाम का, प्रस्तुत करता थे रमेश गोखले।
1: आज के फनकार।

कि आज तुम्हें क्या हो गया है।

वाली हिरनी जैसी आँखों वाली है मेरे सपनों की रानी तुम नहीं हो।